घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: तुमचं बिल यापासून दुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नमस्कार. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 17 ऑगस्ट. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडं आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजारला गेलेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचं घर फार लांब होतं. ती दोघं आपसात बोलत होती की आता उशीर झालाय, रात्रीचं जाणं नको, तेव्हा आज इथंच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचं बोलणं दोन लबाड माणसांनी ऐकलं. ते त्यांना म्हणाले, अहो तुम्ही का घाबरता, आम्ही बरोबर आहोत ना, आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे, आम्ही रामासाक्ष सांगतो आहोत तेव्हा पण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसं वाईट आहेत असं वाटलंच नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने त्यांनी काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही, त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले आहे, माझं रक्षण करणार आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथं धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायाने त्यांना मुक्त केलं. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना परत दिलं आणि त्यांना घरी पोचवलं. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडं गुळपाणी घ्या. नको, आम्हाला फार काम आहेत. ती म्हणाले, थांबा जरा, मी आत्ता आणतेच, असं म्हणून ते आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. तर निष्ठा ही अशी पाहिजे. आजपर्यंत कितीकांच्यावरती कितीतरी बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा आहे की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावं, रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे, मी अवगुणी असेन पण तू माझा अव्हेर करू नकोस, मी तुला शरण आलेलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर सगळ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भसतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीनं सुखाचा होईल. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 229 दशक 18 समास 4 देह दुर्लभ निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ देह आहे म्हणून गणेश पूजन आहे देह आहे म्हणून शारदा वंदन आहे देह आहे म्हणून संत श्रोते गुरु आणि सज्जन आहेत देह आहे म्हणून कवित्व चालतं देह आहे म्हणून अध्ययन होतं देह आहे म्हणून नानाविध विद्यांचा अभ्यास केला जातो देह आहे म्हणून ग्रंथलेखन होतं नाना लिपींची ओळख होते नाना पदार्थांचा शोध देहासाठी घेतला जातो देह आहे म्हणून महाज्ञानी ऋषी मुनी आहेत देह आहे म्हणून तीर्थाटन करणे प्राणी फिरतात देह आहे म्हणून श्रवण घडतं देह आहे म्हणून मननाचे पोवाडे गायले जातात याच देहात अंतरात्म्यामुळे परब्रह्म परमात्म्याची प्राप्ती होते देह आहे म्हणून कर्ममार्ग आहे देह आहे म्हणून उपासना मार्ग आहे देह आहे म्हणून ज्ञानमार्ग आहे योगी वितरागी तापसी हे देह असल्याने विविध सायास करतात देह आहे म्हणून आत्मा प्रगटतो इहलोक आणि परलोक सगळं देहाशिवाय निरर्थक आहे देह असल्यावर सार्थक आहे देह नसला तर सर्व निरर्थक आहे पुरस्चरण अनुष्ठान वरांजन धूम्रपान शीतोष्ण पंचाग्नी साधन देहामुळे आहे देह आहे म्हणून पुण्यशील आहे देह आहे म्हणून पापी आहे देह आहे म्हणून चांगलं वाईट आहे देह आहे म्हणून अवतारी आहेत देह आहे म्हणून वेषधारी आहेत नानाबंड पाखंडपणा देह आहे म्हणून देह आहे म्हणून विषय भोग आहेत देह आहे म्हणून सगळे त्याग आहेत देह आहे म्हणून नाना रोग होतात देहाविना सगळे व्यर्थ आणि देह नसेल तर धन्य आहे देह आहे म्हणून नाना कला आहेत देह आहे म्हणून कमी जास्त आहे देह आहे म्हणून भक्ती मार्गाचा जिव्हाळा आहे सन्मार्गाची नाना साधनं देहासाठी आहेत त्याच्यामुळे बंधनं तुटतात देहामुळे आत्मनिवेदनाद्वारे मोक्ष लाभतो देह सगळ्यामध्ये उत्तम आहे देहामध्ये आत्माराम राहतो सगळ्यामध्ये हा पुरुषोत्तम असल्याचं विवेकी लोक जाणतात देह आहे म्हणून कीर्ती आहे देह आहे म्हणून अपकीर्ती आहे देह आहे म्हणून अवतार मालिका होऊन जातात देह आहे म्हणून नाना भ्रम आहेत देह आहे म्हणून नाना संभ्रम आहेत देह आहे म्हणून उत्तम उत्तम पद भोगतात देह आहे म्हणून सगळं काही आहे देह नसला तर काहीच नाही आत्मा गाठायचा तिथेच राहील देह हे परलोकीचं तारू आहे नाना गुणांचा सागर आहे नाना रत्नांचा विचार देहामुळेच आहे देहामुळे गायन कला आहे देहामुळे संगीत कला आहे देहामुळे मनातील भावना दृष्टीस पडते पंचभौतिक ब्रह्मांडाच्या अंश रूपाने पिंड तयार होतो म्हणून ब्रह्मांडरूपी वृक्षाचं देह हे फळ आहे देह हा केवळ दुर्लभ आहे मग या देवाला समजून घ्या देहासाठी लहान थोर आपले व्यापार करतात त्यामध्ये किती एक आहेत जे जे देह धरून आले तेथे काहीतरी करून गेले हरिभजन करून किती एक जण पावन झाले अष्टधा प्रकृतीचा मूळ संकल्प देह रूप घेऊन आला आहे हरि संकल्प हा मूळ असेल तर आपल्या देहातही तोच मूळचा मीपणाचा संकल्प अंश रूपाने आहे अनेक देह पाहिल्यानंतर आतमध्ये पाहिल्यानंतर मग हे तत्व समजतं हरीचा संकल्प मुळात होता तोच फळात पाहावा वेलाचं मूळ बीजामध्ये असतं उदक हे वेलीचं रूप आहे पुढे फळांमध्ये बीज येतं आणि मुळाचा अंश त्याच्यामध्ये येतो मुळामुळे फळ येतं फळामुळे मूळ होतं त्याप्रमाणे हे भूमंडळ होत जातं असो काही एक करायचं असेल तर देहाविना कसं घडेल देह सार्थकी लावला म्हणजे बरं आत्म्यासाठी देह झाला देहासाठी आत्मा आहे दोन्हीमुळे व्यवहार होऊ शकतो त्याचा कार्यभाग अशा तऱ्हेने उदंड चाललेला आहे. किती तरुण गुप्तरूपाने पाहिलं, काही केलं तरी त्या आत्म्याला माहिती होतं याचं सगळं कर्तृत्व त्याला माहिती आहे. देहामध्ये आत्मा असतो, देहाचं पूजन केलं की आत्मा संतोषतो, देहाला त्रास दिला तर आत्मा नाराज होतो. देहाशिवाय सगळी पूजा उपयोगी ठरत नाही तर देहाशिवाय पूजा होतच नाही. म्हणून लोकांना जनता जनार्दनाला संतुष्ट करावं. उदंड विचार प्रगटला त्याच्यानंतर धर्मस्थापना झाली, मगच पुण्य शरीराला पूजेचा अधिकार मिळाला. उगीचच भजन केलं तर मूर्खपणा अंगी लागतो. गाढवाची पूजा केली तर त्याला काय करणार, जे पूज्य आहे त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे. इतरांना उगाचच खुश करायचं हे योग्य नाही, पण इतरांचं मन दुखवू नये म्हणजे बरं. सगळ्या जगदांतरीचा देव रागावला तर राहायला जागा राहणार नाही, माणसा वाचून माणसाचं भागणार नाही. परमेश्वराचे गुण अनंत आहेत, माणसाचे परमेश्वरात रूपांतर झाले याची खूण काय सांगायची. परंतु अध्यात्म ग्रंथाचं श्रवण केलं तर ते समजेल. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह दुर्लभ निरूपण नाम

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित. रामचंद्र रामचंद्र रामचंद्र गात जा, हे मना सज्जना रामचंद्र गात जा.

श्रीराम भारतीयांच्या कळद्यावर कोरलेलं नाव, वाल्याचा वाल्मिकी घडवणारं हे रामनाम, रामनामाचा महामंत्र नारद मुनींनी वाल्या कोळ्याला दिला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. पतिशापानं शिळा बनलेल्या अहल्येनं व्यक्त केलेले रामचरणाचे भक्तिभाव आपल्यालाही नवसंजीवनी देतात ती अशी.

जीवनभर प्रभू रामचंद्रांची वाट बघणारी अरण्य निवासी भिल्लीण शबरी स्वतः चाखलेल्या फक्त गोड बोरांचा नैवेद्य श्रीरामाला मोठ्या भक्तिभावानं समर्पित करते. अखंड नामस्मरण करत करत रामरायाची वाट बघणारी शबरी हा मधुरा भक्तीचा कळस होय.

श्रीरामाच्या पूजेसाठी सजलेली अयोध्या नगरी आम्हा भारतीयांच्या मनामध्ये प्राचीन काळापासूनच बिंबलेली आहे. सडा संमार्जन, आकर्षक रांगोळ्या, गुढ्या तोरणं, दिंड्या पताका आणि हर्षोल्लासित जनता, हेच तर संपूर्ण भारतीयांचं रामराज्याचं स्वप्न होय.

श्रीरामाचं आगमन होणं आणि मनामनात श्रीराम नांदणं हेच तर भारतीयांचं आध्यात्मिक वैभव होय. उत्साह, चैतन्य आणि हर्षोल्लास म्हणजेच प्रभू श्रीराम होय.

0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश अयाचित.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले,
2: पहिल्या पगारातून आईसाठी,
1: संधीची पळी,
2: बाबांना पूजेसाठी,
1: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या. हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान.
2: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज सोमवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:10 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भक्तिसंगीत. 7:30 इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते डॉक्टर देवळाणकर. 8:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम वतन के राग. 11:00 आपण ऐकू शकणार आहात गजानन महाराज यांची आरती. 12:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम दुग्धामृत, सादर करत्या डॉक्टर श्यामा कुलकर्णी. 2:00 आपण ऐकू शकणार आहात विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादर करते नाना खैरनार. 3:00 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम माझी कविता. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. 4:30 प्रसारित होईल कार्यक्रम न्याय संवाद, सादर करते विवेक ठाकूर. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकली रेडिओ विश्वास 90.8 या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
6: तुमचं बिल या वस्तू कानातले
7: पहिल्या पगारातून आईसाठी,
6: संधीची पळी
7: बाबांना पूजेसाठी,
6: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
7: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
6: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
7: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
8: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण जाणून घेणार आहोत आजचे काही दिनविशेष. रसिकहो, आज श्रावण शुद्ध पंचमी म्हणजेच नागपंचमी. तुम्हा सर्वांना रेडिओ विश्वासच्या वतीने नागपंचमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. 1809 रोजी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रखर क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांचा जन्म झाला होता. त्यासोबतच 1761 रोजी मराठी आणि बंगाली गद्य लेखनाचा पाया रचणारे ख्रिस्ती धर्मप्रसारक विल्यम केरी यांचा देखील जन्म झाला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
3: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
4: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
3: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
4: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
3: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कृषी संदेश.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण अद्ययावत सिंचन पद्धती ज्या आहेत त्यांचं महत्त्व समजून घेतलेलं आहे. विशेषतः ठिबक सिंचनाचं काय महत्त्व आहे ते समजून घेऊन आज बऱ्याच लोकांनी आपल्या विविध ज्या हाय व्हॅल्यू क्रॉप किंवा अतिशय महत्त्वाची जी पिकं आहेत ज्याच्यामधून पैसा होऊ शकतो अशा पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करणं सुरू केलेला आहे. परंतु ठिबक सिंचनाचा वापर वाढल्याच्या नंतर ठिबक सिंचन संचाची देखभाल ही बाब आपल्याला प्रकर्षानं समोर येत आहे. त्या अनुषंगानं काही टिप्स आपण आज समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये ठिबक सिंचनाची देखभाल ही बाब जेव्हा म्हणतो आपण, तर साधारणतः ठिबक सिंचन सुरू असताना घ्यावयाची काळजी, गाळणी यंत्राची देखभालीची काळजी आणि ठिबक सिंचन बंद करताना घ्यावयाची काळजी अशा तीन भागामध्ये आपण याचं विभाजन करू शकतो. तर ठिबक सिंचन सुरू असताना आपण जर विचार केला तर ठिबक सिंचन संचातील व्हॉल्व जे आहेत, पाणी मापक आणि दाब मापक जे आहेत ते व्यवस्थित काम करतात की नाही हे तपासणं, व्हॉल्वमध्ये गळती असल्यास दुरुस्ती करणं, पाणी मापक दाब मापक व्यवस्थित काम करत नसल्यास त्याला बदलून घेणं, ह्या बाबी आपण त्याच्यामध्ये प्रकर्षानं काळजी घ्यायला पाहिजे. जाळीच्या गाळणी यंत्रात जाळी व्यवस्थित बसलेली आहे की नाही, जाळी फाटली असेल तर नवीन बसवायची आहे का किंवा बसवायची नसेल तर कधी बसवायची, रबर जे सील्स असतात ते रबर सील्स व्यवस्थित धुतलेले आहेत का, वाळूच्या गाळणी यंत्रात वाळू योग्य प्रमाणात आहे की नाही, या सर्व बाबी आपण तपासल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगानं तपासून जे आवश्यक बाबी आहेत त्या करायला पाहिजेत. लॅटरल्स जे आहेत ज्याला उपनळ्या म्हणतो आपण, त्या संपूर्ण लांबीपर्यंत तपासून घ्यायला पाहिजेत. लॅटरल्सवर ड्रिपर्स आहेत का, नसतील तर ते का नाहीत हे सुद्धा आपण तपासून घ्यायला पाहिजे, नाही तर बऱ्याच वेळा अडचण निर्माण होते. कधी कधी लॅटरल्सला छिद्र असतात आणि त्याच्यामुळं जे आहे ही छिद्र बंद जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा जसं पाहिजे तसा परिणाम मिळत नाही. म्हणून ही छिद्र आपण गुफ प्लगच्या सहाय्यानं बंद केली पाहिजेत. लॅटरल शेतामध्ये व्यवस्थित टाकल्या पाहिजेत. मुख्य नळी जी आहे, उपनळी आहे आणि लॅटरल्स ह्या वेळोवेळी स्वच्छ करून घेतल्या पाहिजेत. ठिबक सिंचन संचातील व्हॉल्वला वंगण तेलसुद्धा आपण दिलं पाहिजे. जसं आपण ठिबक सिंचन सुरू करताना काळजी घेतो तसं गाळणी यंत्राची देखभालसुद्धा फार महत्त्वाची आहे. वाळूचं व जाळीचं दोन्ही गाळणी यंत्र जे आहेत आठवड्यातून एक वेळा स्वच्छ केले पाहिजेत. वाळूचं गाळणी यंत्र साफ करण्याकरता नेहमीप्रमाणे वाहत असलेल्या प्रवाहाची दिशा जी आहे ती उलट करून गाळणी यंत्र स्वच्छ करायला पाहिजे. गाळणी यंत्रातील वाळूमध्ये जास्त प्रमाणात घाण अडकलेली असेल तर गाळणी यंत्राचे जे झाकण आहे ती उघडून वाळू आपण स्वच्छ करून घेतली पाहिजे. वाळूचं गाळणी यंत्र स्वच्छ करताना पाण्यासोबत वाळू वाहून जाणार नाही याची सुद्धा खबरदारी घ्यायला पाहिजे. वाळू गाळणी यंत्रातील वाळूचं प्रमाण कमी जर झालं तर त्यामध्ये वाळूसुद्धा वापरायला पाहिजे. जाळीच्या गाळणी यंत्राचा जो ड्रेन हॉल आहे तो उघडून जाळीमध्ये अडकलेला जो घाण आहे ती आपण काढून टाकायला पाहिजे. गाळणी यंत्राच्या दोन्ही बाजूची जी रबर सील असतात ती काढून उलटी करून स्वच्छ धुवून पुन्हा जाळीवर जी आहे ती घट्ट बसवली पाहिजेत. नाही तर कधी कधी काय होतं, असं जर केलं नाही तर पाण्याच्या दाबामुळे सैल भागातून न गाळलेलं जे पाणी आहे ती पुढे जाण्याची शक्यता असते आणि ठिबक सिंचन संचातील व्हॉल्व जे आहेत सहजरित्या उघडता व बंद करता याव्यात यासाठी व्हॉल्वला वंगण तेलसुद्धा आपण दिलं पाहिजे. आता ठिबक सिंचन गाळणी यंत्राची जशी महत्त्वाची देखभाल आहे किंवा ठिबक सिंचन सुरू करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी महत्त्वाची आहे, तसं ठिबक सिंचन बंद करताना सुद्धा काळजी घ्यावी लागते. त्याच्यामध्ये मुख्य नळी उपमुख्य नळी जी आहे ती लॅटरल स्वच्छ करून घ्यायची, गाळणी यंत्र स्वच्छ पाण्यानं साफ करून घ्यायचं, संचासोबत खतं देण्याची टाकी असल्यास ती सुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. ठिबक सिंचन संच वापरत नसेल तर लॅटरल्स काढून ठेवायला पाहिजेत आणि सुरक्षित जागी त्या ज्या आहेत तर त्या आपण साठवून ठेवायला पाहिजे. ठिबक सिंचन संच बंद असताना किंवा नादुरुस्त असेल तर जे विविध घटक आहेत उपनळ्या व्हॉल्व इत्यादी दुरुस्त करून घ्यायला पाहिजे आणि ठिबक सिंचन संचास बंद करण्यापूर्वी आम्ल व क्लोरीन प्रक्रिया सुद्धा शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायला पाहिजे. शेतकरी बंधूंनो, ही झाली पायाभूत माहिती. याविषयी विस्तृत तांत्रिक मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र याचे जे कृषी अभियांत्रिकी शाखेचे प्रमुख आहेत किंवा कृषी विद्यापीठामधले जे कृषी अभियंते आहेत यांच्याकडे संपर्क करा आणि अधिक माहिती घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर लिखित खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर हा कार्यक्रम.
3: शेतकरी बंधूंना, आज आपण खरीप पिकातील प्रमुख तणांचे रासायनिक पद्धतीने कसे नियंत्रण करावे याविषयीची माहिती जाणून घेऊयात. सर्वसाधारणपणे खरीप हंगामातील सर्व प्रकारची तणे ही बस्ता किंवा बास्टा या तणनाशकाचे 15% SL हे क्रियाशील घटक असलेले तणनाशक साधारणपणे पीक उगवणीनंतर 500 लिटर पाण्यातून 3.3 लिटर या प्रमाणात पिकावर फवारावे. भात पिकातील लव्हाळा किंवा रुंद पाण्याची जी तणे आहेत यांच्या नियंत्रणासाठी साथी हे तणनाशक ज्यामध्ये 10% WP हे क्रियाशील घटक आहे हे 500 लिटर पाण्यामध्ये 200 ग्रॅम या प्रमाणात पीक किंवा भात लावणीनंतर 20 ते 25 दिवसांनी फवारावे. किंवा सनराईज हे तणनाशक ज्यामध्ये 15% WDG हे क्रियाशील घटक आहे हे 100 ग्रॅम 500 लिटर पाणी या प्रमाणात भात लागण्यानंतर 10 ते 15 दिवसांनी फवारावे. मका या पिकातील गवत वर्गीय रुंद तसेच अरुंद पानांसाठी किंवा पानांच्या नियंत्रणासाठी लॉन्डिस हे तणनाशक 34.4 SC या क्रियाशील घटक असलेलं 100 ग्रॅम या प्रमाणात 500 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांनी हे भात पिकाच्या मध्ये जमिनीवर फवारणे गरजेचं आहे. मका मध्ये गवत वर्गीय रुंद किंवा अरुंद पानाचं जे तण आहेत त्यांच्यामध्ये लॉन्डिस 14.4 SC क्रियाशील घटक असलेलं जे तणनाशक आहे हे साधारणपणे 285 मिली 500 लिटर पाण्यातून पेरणीनंतर 18 ते 29 दिवसाच्या दरम्यान फवारणं गरजेचं आहे. किंवा टिंजर हे जे तणनाशक आहे हे 33.6 SC हे क्रियाशील घटक असलेलं तणनाशक 75 मिली 375 लिटर पाण्यातून मका लागवडीनंतर 18 ते 22 दिवसांनी फवारावे. सोयाबीन मधील गवत वर्गीय रुंद पानांची जी तणं आहेत ही व्हीप सुपर अधिक ट्रान्स या तणनाशकामधून 800 अधिक 300 ग्रॅम प्रत्येकी 500 लिटर पाण्यातून 20 दिवसांनी फवारावे. किंवा शक्यद हे तणनाशक 2.5% अधिक 3.75 MU ज्यामध्ये क्रियाशील घटक आहेत असं हे शक्यद तणनाशक 500 लिटर पाण्यात 2 लिटर या प्रमाणात सोयाबीन लागवडीनंतर 18 ते 20 दिवसांनी फवारावे. किंवा आयरिस हे जे तणनाशक आहे ज्यामध्ये 16.5% क्रियाशील घटक असतं हे 500 लिटर पाण्यात 1 लिटर या प्रमाणात सोयाबीन लागवडीनंतर 18 ते 22 दिवसांनी फवारणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे सोयाबीन किंवा भुईमुग या पिकामधील हंगामी गवत वर्गीय रुंद पानाची जी तणं आहेत यांच्या नियंत्रणासाठी ड्युअल हे जे तणनाशक आहे ज्यामध्ये 50% EC हे क्रियाशील घटक असतं ते साधारणपणे 2 ते 3 लिटर 500 लिटर पाण्यातून सोयाबीन भुईमुगाची लागवड झाल्यानंतर 3 दिवसांनी जमिनीवर फवारणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन कापूस भुईमुग उडीद या पिकातील गवत वर्गीय तणांच्या नियंत्रणासाठी टर्गा सुपर 5% EC हे तणनाशक 500 लिटर पाण्यात 1 लिटर या प्रमाणात या पिकांची लागवड झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी फवारणं गरजेचं असतं. ऊस आणि भात या पिकातील लव्हाळा किंवा रुंद पानांची जी तणं आहेत या तणांच्या नियंत्रणासाठी अलग्रीप 20% WPE हे तणनाशक 4 ग्रॅम 500 लिटर पाण्यातून ऊस किंवा भाताच्या लागणीनंतर 30 दिवसांनी फवारणं गरजेचं असतं.
2: मंडळी, आताच आपण कार्यक्रम ऐकलात खरीप पीक उत्पादन वाढीसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळणकर.
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची बळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
7: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
6: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
7: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
6: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
8: कार्यक्रमातलं या आनंदाचं गीत ऐकूयात, किशोर कुमार यांनी गायलेलं धर्मात्मा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत। या गीताला संगीताने सजवलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: यांनी गायलेलं योगेश यांचं गीत किसी से ना कहना या चित्रपटामधलं, संगीतकार बप्पी लहेरी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत महेंद्र दहळवी यांचं दादा या चित्रपटामधलं. संगीतकार उषा खन्ना आणि हे गीत ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.

0: पैसे पाठवायचेत? तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: ऐकूया जुगनू या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांची गीत रचना. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीताला संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: हे गीत आहे जुर्माना या चित्रपटामधलं, लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आज आम्ही दोघीही, म्हणजे मी आणि देविका, आज मला माहितीये की आज शुक्रवार नाहीये आणि बैपणचा सुद्धा शो नाहीये, पण सुरू झालेला आहे श्रावण महिना आणि त्या निमित्ताने आम्ही हा खास कार्यक्रम घेऊन तुमच्यासाठी आलेलो आहोत. तर श्रावण महिन्यात सगळ्याच सणांचं महत्व आहे, प्रत्येक वाराचं सुद्धा वेगळं वेगळं महत्व आहे आणि श्रावणी सोमवार हा खूप महत्वाचा मानला जातो धार्मिक दृष्ट्या. आणि जे लोक वर्षभर कुठले उपास करत नसतील ते आवर्जून श्रावणातला सोमवार करतातच, म्हणजे त्या दिवशी उपासना करतात आणि उपासही करतात. बरेच शिवभक्त आहेत, आपल्याला तर माहितीच आहे की भगवान शंकर हे लयतत्वाचे स्वामी आहेत आणि अनेक असा मोठा संप्रदाय आहे की जो शैव आहे आणि शिवाची भक्ती करणारा आहे, भगवान शंकरांना आपलं आराध्य मानणारा आहे. त्यामुळे मुळातच ह्या शिवभक्तांसाठी हा श्रावण महिना ही एक खूप मोठी पर्वणी असते. आणि कितीही सेवा केली, कितीही नामस्मरण केलं, कितीही जपजाप्य केलं तरी काही आपण तृप्त होत नाही असं आपण म्हणायला काही हरकत नाही. कारण एकतर ह्या दिवसांमधलं वातावरणच खूप प्रसन्न असतं आणि एक वेगळा असा माहोल आपल्या आजूबाजूला असतो आणि त्यातूनही आपण एखाद्या तीर्थक्षेत्राच्या जवळपास राहत असू तर मग तर त्या आपल्या उत्साहाला आणि आनंदाला उधाण आलेलं असतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आपल्या नाशिकच्या जवळच त्र्यंबकेश्वर ही पुण्यनगरी आहे आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी 11 ज्योतिर्लिंग आपल्याकडे आहे त्र्यंबकेश्वराचं आणि त्याची वेगळी अशी आख्यायिका आहे, त्याची खासियत आहे. तर त्र्यंबकेश्वराच्या जवळ आपण राहतो आणि श्रावण महिना अनेक दृष्टींनी आपल्यासाठी महत्वाचा असतो, खास असतो. आपल्याकडे श्रावणी सोमवारी फेरी असते, तिसऱ्या सोमवारला आपल्याकडे जास्त महत्व असतं. पण एकूणच जे काही 12 ज्योतिर्लिंग असतील किंवा इतरही जी साधी आपल्या घराजवळची का असेना शिवमंदिरं जी असतात, तर त्या सगळ्याच ठिकाणी भक्तांची भाविकांची गर्दी झालेली असते आणि प्रत्येक सोमवारी आपल्याला माहितीच आहे काहीतरी शिवामूठ वाहतात. तर त्यामध्ये धान्यांचा समावेश असतो, मुख्य म्हणजे तांदूळ असेल, तीळ असतील, त्यानंतर जवस असेल, अशी शिवामूठ वाहण्याची पद्धत आहे. तर मुळातच ही ज्योतिर्लिंग कशी स्थापन झाली, ती 12 का आहेत आणि कुठे कुठे आहेत आणि त्यांचं वेगळं असं काय महत्व आहे, याविषयी आपण गप्पा मारणार आहोत. आणि फक्त आजच नाही तर आम्ही चारही सोमवारी हा खास कार्यक्रम घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत. तर जाणून घेऊया 12 ज्योतिर्लिंगांविषयी.
1: अगदी खरंय श्रद्धा, जसं श्रावण महिना येतो तेव्हा मुळातच श्रावण हा सगळ्यांनाच प्रसन्न करणारा असा महिना आहे. आणि आपल्याला माहितीच आहे की चातुर्मास सुरू झालेला असतो, विष्णू भगवान त्यांच्या निद्रेमध्ये असतात, 4 महिने ते निद्रा घेत असतात आणि सगळा कारभार हा शंकरांवरती सोपवून ते अगदी निर्धास्तपणे पृथ्वीचं जे काही आता चालू आहे ते बघत असतात, बघत असतील. त्याच्यामुळेच शंकराची उपासना या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात केली जाते. अनेक शंकराची वेगवेगळी व्रतं केली जातात, 16 सोमवार असतील, पशुपती व्रत असेल, अनेक प्रकारची व्रत आहेत. तर त्याच्यामुळे शंकराच्या उपासनेचं फार पूर्वीपासूनच महत्व आहे. एक तर भोळा सांब असंच आपण त्याला ओळखतो, त्याच्यामुळे लवकर प्रसन्न होणारा असा हा भगवान, असा शंकर, सगळेच जण त्याची याच्यासाठीच उपासना करतात की आपलं जे काही मागणं असेल ते त्याला साकडं घालावं, त्याची मनोभावे सेवा करावी आणि जे काही हवं आपल्याला ते प्राप्त करून घ्यावं. पण याबरोबरच शंकराचं महत्व तेवढंच नाही, तर 12 ज्योतिर्लिंग जे आपल्या भारतात आहेत, महाराष्ट्रात आहेत, त्याचं महत्व फार वेगळं आहे. आणि आजही 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा ही फार मनापासून आणि आवर्जून केलीच जाते
0: नक्की.
1: त्याच्यामुळे आपल्या भारतातली जी काही 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याचं एकदा तरी दर्शन आपल्याला घडावं असं प्रत्येक व्यक्तीच्या मनात असतं. किंवा जरी ते जरी नाही घडलं किंवा काही वेगळी परिस्थिती असेल तर केवळ 12 ज्योतिर्लिंगांचं स्तोत्र तरी नियमित आपण म्हणावं असं सुद्धा असतं. आणि ती उपासना करणारे फार मोठे भाविक आहे, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आबालवृद्ध हा श्रावणी सोमवार फार नित्य नेमानं आणि अगदी मनापासून करत असतात. श्रावणी सोमवार म्हटलं की अनेक वेगळ्या आठवणी आपल्या जाग्या होतात. एक तर सोमवारचा दिवस असतो आठवड्याचा पहिला दिवस, पण त्यातही सोमवारी मग शाळा लवकर सुटते किंवा मग गृहिणींची एक वेगळी लगबग असते.
0: आणि हा उपास आपण गोडाचेच पदार्थ खाऊन करतो, तिखट मीठ आपण शक्यतो ह्या उपासाला खात नाही.
1: म्हणजे अर्थात प्रत्येकाची पद्धत आहे ही की ज्याला जसं योग्य वाटतं तसं तो करतो. बरेच जण तिखट मीठ नाही खात. आता ह्या उपवासात म्हणजे पण एक वेगळी धारणा आहे की काही जणांकडे जिरे खात नाहीत, कोथिंबीर खात नाहीत, बरेच प्रकार याच्यामध्ये आहे. पण हे न पाळणारे किंवा असं न पाळण्या म्हणण्यापेक्षा की हे सगळं खाऊन पण उपवास करणारे असे, म्हणजे आपल्याकडे तरी मला वाटतं नाही कोणी हे जिरे किंवा कोथिंबीर टाळते, पण काही लोकांकडे किंवा काही घरांमध्ये ही पद्धत आहे की त्यांच्याकडे ह्या गोष्टी नाही चालत उपवासाच्या दिवशी. आणि सोमवारी भगर मात्र खात नाही, हे मात्र आपण आवर्जून पाळत असतो.
0: बरोबर आहे. कुठल्याच शंकराच्या उपवासाला भगर खात नाही. आपण महाशिवरात्रीला सुद्धा भगर टाळतो आणि सोमवारच्या उपवासांना मुख्य म्हणजे सगळीकडे गोडाचेच पदार्थ खाल्ले जातात श्रावणी सोमवारी, त्यामुळे भगर किंवा साबुदाण्याची खिचडी किंवा इतर पदार्थ खाण्याचा प्रश्न कमी येतो. तसा तर कंदमुळांवर जास्त भर असतो, रताळी असतील किंवा बटाटे असतील याचा वापर जास्त होतो. आणि मुळातच श्रावणात ना काही लोकांचे महिनाभराचे उपास असतात, त्यामुळे एक वेळचा उपास आणि दुसऱ्या वेळेला म्हणजे संध्याकाळच्या वेळेला सूर्यास्ताच्या वेळेला जेवण, त्यामुळे आपण फारसं महिनाभर काही खात नाही. तो उपास आपण एकदम सिरियसली घेतो आणि अगदी राजगिराचा लाडू खाल्लाय, एखाद दोन फळं खाल्ली आहेत आणि त्याच्यावरती दुपारचा अख्खा वेळ आपण काढतो. आणि मग संध्याकाळी मात्र आपण सागर संगीत स्वयंपाक करून लवकरात लवकर 7 वाजता आपण जेवायला बसतो. असं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे.
1: आणि 12 ज्योतिर्लिंगांचं जे दर्शन आहे त्याचं जे महत्व आहे ते आपण प्रत्यक्ष जरी घेत नसलो आता तरी मात्र आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण स्वतःही ते घडवूया आणि इतरांनाही ते घडवून आणूया असं म्हणायला काही हरकत नाही. ते श्रोते हो, 12 ज्योतिर्लिंगांची माहिती आपण आजपासून सुरुवात करणार आहोत. सुरुवातीतला म्हणजे आजच्या पहिल्या भागात आपण 3 ज्योतिर्लिंगांबद्दल बोलणार आहोत. जो क्रम आहे त्याच्याबद्दल आपण आधी बोलूया आणि मग ती माहिती घ्यायला सुरुवात करूया.
0: तर 12 ज्योतिर्लिंगांचे जे काही तीर्थक्षेत्र आहेत ती अशा प्रमाणे आहे: गुजरातमधील सोमनाथ, आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम आणि मल्लिकार्जुन, मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर, मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर, उत्तराखंड मधील केदारनाथ, महाराष्ट्रातलं भीमाशंकर, उत्तर प्रदेशातलं वाराणसी येथील विश्वनाथ आणि महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वर. आणि चित्रपट सृष्टीने सुद्धा खूप मोठं योगदान यामध्ये दिलेलं आहे आपल्या सगळ्या सणांच्या बाबतीत. मला कायमच याविषयी बोलायला खूप आवडतं आणि हे खरं सुद्धा आहे की चित्रपट सृष्टीमुळे अनेक सण ना जिवंत वाटायला लागतात. दहीहंडी असेल, श्रावणी सोमवार असेल, त्याच्यानंतर गणपती असेल, तर हे सगळे उत्सव आपल्याला चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या गाण्यांमधून. गणेशोत्सव तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर कोणी एन्जॉय केला असेल तो चित्रपट सृष्टीने.
1: अगदी खरं. आणि मालिकांमध्ये सुद्धा आता आपण बघतो की अगदी गौर बसवण्यापासून, महालक्ष्मी बसवण्यापासून, मंगळागौरी सारखे खेळ सुद्धा अगदी काय म्हणतो यथोचित दाखवले जातात.
0: खरं.
1: त्याच्यामुळे त्या परंपरा किती महत्वाच्या आहेत किंवा आता पुन्हा आपला कल त्या गोष्टींकडे वळायला लागलेला आहे की जी आधुनिकता आधुनिकता म्हणून आपण स्वीकारायला चाललो होतो, तर पुन्हा ते चक्र उलट फिरायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. आणि जे चांगलं त्याचा स्वीकार आता पुन्हा व्हायला लागलेला आहे ही सुद्धा एक खूप आशेची गोष्ट आहे असं म्हणायला काही हरकत नाही.
0: हो.
1: आता 12 ज्योतिर्लिंगांचा आजचा आपला विषय आहे. तर ज्योतिर्लिंग म्हणजे काय ते आधी मुळात जाणून घेऊया.
0: हो.
1: की ज्योतिर्लिंगाची ही जी उत्पत्ती आहे ती एका फार पूर्वीच्या आख्यायिकेशी संबंधित आहे. आणि ही आख्यायिका अशी की भगवान शंकर बाणासूर आणि अंधकासूर या दोन राक्षसांचा अहंकार नष्ट करण्यासाठी प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रकट झाले होते. आणि भगवान शंकरांनी ज्योतिर्लिंग म्हणून हे स्वरूप भारतात 12 वेगवेगळ्या ठिकाणी घडवल्याचं सांगितलंय. तर मग आता 12 ज्योतिर्लिंग ही तीर्थस्थान याच्याचमुळे मानली जातात. आणि म्हणूनच या 12 ज्योतिर्लिंगाचं महत्व असं आहे की भगवान शंकर तिथे साक्षात आजही त्यांचं स्वरूप दाखवून आहेत किंवा टिकवून आहेत. पण आता या प्रत्येकाची आख्यायिका सुद्धा खूप वेगळी आहे.
0: बर,
1: यातलं पहिलं जे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे सोमनाथ किंवा सोरटी सोमनाथ जे आपण म्हणतो. गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये वेरावळच्या जवळ सोरटी सोमनाथाचं हे पहिलं ज्योतिर्लिंग आहे. याच्यामध्ये सोमनाथ याच्या अग्रस्थानी आहे असं म्हणतात.
0: बर.
1: आणि अथांग अरबी समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे सोमनाथाचं इतकं सुंदर असं मंदिर आहे आणि इथे कायमच भाविकांची गर्दी असते. श्रावणात तर असते याच्यात काही वेगळं सांगायला नकोस, पण एरवी सुद्धा हा परिसर गजबजलेला असतो. समुद्रासारखं रम्य ठिकाण आहे आणि या ठिकाणी हे अगदी त्या तीरावरतीच मंदिर वसलेलं आहे, त्याच्यामुळे अतिशय छान वाटतं तिथं. त्याचबरोबर सध्या आता म्हणजे बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी लाइटिंग शो रात्री केला जातो, त्याच्यामुळे ते बघण्यासाठी अनेक पर्यटक येतात. आपल्याला माहितीच आहे की इतिहास जेव्हा आपण बघितले की गझनीच्या महमूदांनी खूप मंदिर लुटली.
0: हो.
1: या सोरटी सोमनाथाला सुद्धा त्याने अनेक वेळा त्रास देण्याचा प्रयत्न केला.
0: बर.
1: पण तरी सुद्धा मात्र सगळं काही एवढं होऊन सुद्धा हे सोरटी सोमनाथाचं मंदिर तेवढ्याच ताकदीनं पुन्हा उभं राहिलं आणि आजतागायत ते मंदिर इतकं रमणीय आणि सुशोभित असं दिसत असतं जे आपण जर तिथे बघायला गेलो तर खरखर आपल्याला ते समजतं. आणि बऱ्याच वेळा या मंदिराची पुनर्निर्मिती सुद्धा करण्यात आलेली आहे. जवळच त्रिवेणी घाट असून हिरण्या, कपिला आणि सरस्वती अशा तिन्ही नद्यांचा संगम या मंदिराच्या जवळ होतो असंही सांगण्यात येतं. आणि असं सुद्धा याच्याबद्दल माहिती दिली जाते की सोरटी सोमनाथाच्या इथं 5 पांडवांचं वास्तव्य होतं. प्राचीन हिंदू ग्रंथानुसार सोम म्हणजे चंद्र ज्याला आपण म्हणतो, तर दक्ष राजाच्या 27 कन्यांबरोबरती चंद्रानं विवाह केला होता आणि रोहिणीवर मात्र त्याचं सगळ्यात जास्त प्रेम होतं हे आपल्याला खूप पूर्वीपासून माहिती आहे.
0: हो.
1: त्याच्यामुळे काय म्हणतो ना की जरी सगळ्या बहिणींबरोबर त्यांनी लग्न केलेलं असलं
0: म्हणजे रोहिणीच्या
1: तरी पण मग तो कुठेतरी एक मत्सर त्या सगळ्यांमध्ये निर्माण झाला की रोहिणीवर याचा अधिक प्रेम आहे.
0: बरोबर.
1: आणि इतरांवर होत असलेला तो अन्याय बघून दक्षानं त्याला तेव्हा शाप दिला चंद्राला की तुझा क्षय होत राहील. तर मग हे जेव्हा चंद्राने ऐकलं तेव्हा त्याने मात्र शंकराची भक्ती केली.
0: हो.
1: आणि त्याची भक्ती बघून या शापाचं निराकरण भगवान शंकरांनी केलं आणि म्हणूनच या मंदिराला सोरटी सोमनाथ किंवा सोमनाथ असं सुद्धा म्हटलं जातं अशी आख्यायिका आहे. चंद्रानं हे मंदिर निर्माण केलं असा सुद्धा उल्लेख ऋग्वेदामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून शंकरांचं हे अतिशय पवित्र असं मंदिर मानलं जातं जे ज्योतिर्लिंगातलं पहिलं आहे गुजरात मधलं सोरटी सोमनाथ.
0: क्या बात आहे. आणि आपल्याला गाणं सगळ्यांना आठवतच असेल, 12 पुण्यक्षेत्री गे 12 ज्योती, तर त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे की दक्ष शापे चंद्र पुरा कोमे जला.
1: बरोबर.
0: तर तू आता ही जी काही आख्यायिका सांगितली याचा उल्लेख आपल्याला त्या गाण्यातही ऐकायला मिळतो.
1: अगदी खरं.
0: तर वा, खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. आणि आता मलाही सांगावंसं वाटतंय की दुसरं जे ज्योतिर्लिंग आहे ते श्री शैल्यम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आहे आणि ते भारतातल्या आंध्र प्रदेश राज्यातलं दक्षिण भागातलं हे आहे. आणि श्रीशैल्यम ह्या पर्वतावरती कृष्णा नदीच्या काठी मल्लिकार्जुनाचं मंदिर आहे आणि अत्यंत प्रसिद्ध असं ज्योतिर्लिंग आहे.
1: अगदी खरं.
0: दक्षिणेचा कैलास या नावाने हे ठिकाण ओळखलं जातं.
1: बर.
0: माता पार्वती म्हणजे मल्लिका आणि भगवान शिव अर्थात अर्जुन म्हणून ते मल्लिकार्जुन असं त्याला नाव देण्यात आलं.
1: बर.
0: आणि सातवाहन राजवटीतला शिलालेख हा ह्याच्यासाठीचा पुरावा आहे, हा मंदिरात सापडतो आपल्याला. आणि दुसऱ्या शतकापासून हे ज्योतिर्लिंग अस्तित्वात आहे. विजयनगर साम्राज्याचा पहिला राजा राजा हरिहर, आपल्याला सगळ्यांनाच इतिहासात होतं हरिहर आणि बुक्क.
1: बरोबर.
0: तर त्याच्यातला तो हरिहर त्याच्या काळातलं हे मंदिर आहे आणि मुख्य सभा मंडप या काळात बांधण्यात आला त्याच्या काळामध्ये असं सांगण्यात येतं.
1: बर.
0: शिवपुराणानुसार या मंदिराची स्थापना कशी झाली याची एक आख्यायिका आहे आणि ती आख्यायिका कार्तिकेय आणि गणपती यांच्याशी निगडित आहे.
1: बर बर.
0: तर शिवपार्वती यांचा मुलगा गणपती आणि मोठा भाऊ त्याचा कार्तिकेय, तर गणपतीला आपल्या मोठ्या भावाच्या आधी लग्न करायचं होतं. ही त्यांनी जेव्हा इच्छा बोलून दाखवली तेव्हा शंकर पार्वतींनी सांगितलं की जो पृथ्वी प्रदक्षिणा आधी पूर्ण करून येईल तो आधी लग्न करेल.
1: बर.
0: आणि मग काय, आपल्याला ते माहितीच आहे की कार्तिकेय तर मोरावर बसून आपल्या वाहनावर बसून प्रदक्षिणेसाठी निघून गेले.
1: बरोबर.
0: पण गणपतीने मात्र हुशारीने तिथे आई वडिलांना प्रदक्षिणा मारली आणि तुम्हीच माझी पृथ्वी असं म्हणून तो ती प्रदक्षिणा जिंकला. पण कार्तिकेयाची जी हार झाली याच्यामधून तर ती त्याच्या जिवारी लागली आणि तो नाराज होऊन तिथून निघून गेला. पण पार्वती सुद्धा आई म्हटल्यावरती ती आपल्या मुलाला समजावायला त्याच्या मागे गेली पण त्यांनी काही तिचं ऐकून घेतलं नाही. आणि त्या ठिकाणी मग शिव पार्वती त्यांचा तिथे वास्तव्य राहिलं आणि मग ते ठिकाण जे आहे ते श्री शैल्यम म्हणून ओळखलं जातं.
1: अच्छा.
0: म्हणजे जिथे ते कार्तिकेयाला समजवण्यासाठी गेली तिथेच ती वास्तव्याला राहिली काय.
1: बर बर.
0: आणि अशा पद्धतीने ते मल्लिकार्जुनाचं तीर्थक्षेत्र प्रसिद्ध झालं अशी आख्यायिका आहे.
1: खरं म्हणजे आपण जेव्हा या आख्यायिका वाचतो किंवा ऐकतो तेव्हा आपल्याला काय म्हणतो ना, क्षणभर विश्वास ठेवावा का नाही किंवा खरंच हे तेव्हा तसं घडलं असेल का. देवांच्या काळातही राग रुसवे लोभ हे सगळं काही होतं, मत्सर होता, द्वेष होता, हेवे दावे होते, हे सगळं काही होतं. मला वाटतं येणाऱ्या पुढच्या कलियुगाचं अस्तित्व कसं असेल हे त्याच्यातनं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न केला गेलेला असेल.
0: आणि म्हणजे मुळातच माणसाला शिक्षा मिळण्यासाठी किंवा त्याचं प्रबोधन करण्यासाठी किंवा त्याला याच्यातून एक शिकवणूक देण्यासाठी म्हणून या घटना घडल्या असतील की काय असं मला इथे प्रामुख्याने जाणवतं. की कोणीही माच केला आपल्या रूपाचा गर्व केला की त्याला त्याची शिक्षा भोगावी लागते हे चंद्रावरून आपल्याला शिकायला मिळतं.
1: खरं.
0: असं अनेक देवाधिकांच्या बाबतीमध्ये झालेलं आहे, ज्याला कोणाला गर्व झाला असेल तो चुकीच्या मार्गाला गेला असेल तर त्याला ही शिक्षा ही होतेच, पण त्याच्या उलट जो सत्कर्म करतोय ज्याने मनोभावे सेवा केली आहे त्याला त्याचं फलित मिळतं. तर हे सगळं माणसाला त्याच्यातून शिकता यावं यासाठी ते घडून गेलं असावं असं मला कुठेतरी वाटतं.
1: अगदी खरे. आणि म्हणूनच ह्या गोष्टींचा सतत बोध घेणं हे फार गरजेचं आहे की ह्या गोष्टी कोणाला चुकलेल्या नाहीयेत पण मात्र चुकांमधनं शिकणं आणि कायम चांगलं वागणं हे मात्र आपल्या हातात आहे एवढं आपण करू शकतो. आजच्या भागात आपण 3 ज्योतिर्लिंगांबद्दल बोलणार आहोत. 2 ज्योतिर्लिंग आपण पहिली ऐकलेली आहेत, एक म्हणजे सोरटी सोमनाथ आणि मल्लिकार्जुन. आता तिसरं आजच्या भागातलं जे ज्योतिर्लिंग आहे ते म्हणजे उज्जैनचा महाकाल. उज्जैनची महाकालाची आरती अत्यंत प्रसिद्ध आहे, जे आपण बघतो की हल्ली खूप लोक उज्जैनला जातात खास भेट द्यायला. आणि ती आरती बघायला, जी भस्म आरती आपण म्हणतो, ती फार प्रसिद्ध आहे तिथली. आणि तासन तास लोक त्याच्यासाठी खास उभे असतात, ते आपल्या एका आराध्याचं दर्शन घडावं, ती आरती आपल्याला बघायला मिळावी.
0: भस्म आरती तिथे खूप प्रसिद्ध आहे आणि ते भस्म प्रसाद म्हणून मिळणं ही खूप मोठी उपलब्धी समजली जाते.
1: अगदी खरे. तर त्याच उज्जैनच्या महाकालाबद्दल आपण आता बोलणार आहोत. ते म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरं स्थळ म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. मध्य प्रदेशातल्या उज्जैन मधलं हे मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे आणि ही प्रसिद्धी आज आता दिवसेंदिवस वाढत चालली असं म्हणायला हरकत नाही. रुद्रसागर सरोवराच्या किनारी असणारं हे मंदिर अतिशय सुंदर असून भगवान शंकर स्वतः लिंग रूपामध्ये स्वयंभू रूपात तिथं अस्तित्वात आहेत असं म्हणतात. आता या मंदिरातल्या मूर्ती बरेचदा दक्षिण मूर्ती म्हणून ही ओळखली जाते. ही मूर्ती दक्षिणमुखी असल्यामुळे त्याला असं नाव देण्यात आलेलं आहे. आता पार्वती, कार्तिकेय आणि गणेशाच्या प्रतिमा सुद्धा इथं बघायला मिळतात. अर्थातच जिथं शंकर आहे तिथं त्यांचं कुटुंब येणार, त्याच्यामुळे हे तिथं बघायला मिळतं. त्याचबरोबर इथे असलेलं जे एक नागचंद्रेश्वराचं मंदिर आहे तर त्याची दारं केवळ नागपंचमीच्या दिवशी उघडली जातात असं सुद्धा सांगण्यात येतं. त्याचबरोबर महाकवी कालिदासांनी या मंदिराची प्रशंसा केल्याचा उल्लेख सुद्धा त्यांच्या काही लिखाणांमध्ये आढळलेला आहे. आणि असंही म्हटलं जातं की या मंदिरात जर पूजा केली, प्रार्थना केली तर स्वप्नपूर्ती होते असं सुद्धा सांगण्यात येतं. कारण या ठिकाणी माता स्वप्नेश्वरीचा वास आहे असं सुद्धा म्हणतात. आता आणखीन खोलात जर आपण गेलो किंवा अगदी थोडं मागे अजून गेलं तर शिवपुराणात एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्यामध्ये चर्चा सुरू असताना भगवान शंकरांच्या मनात विष्णू आणि ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यावी असं आलं. आणि मग त्यांनी त्या पद्धतीनं असं ठरवलं की दोघांनाही प्रकाशाचा अंत कुठे आहे असं शोधायला सांगितलं.
0: बरं.
1: आणि त्यासाठी शंकरांनी एक मोठा स्तंभ उभारला आणि दोघांनीही म्हणजे विष्णूंनी आणि ब्रह्मदेवांनी त्याचा शोध घेतला. पण अखेर थकून शेवटी मात्र विष्णूंनी हार मानली तर ब्रह्मदेवानं प्रकाशाचं टोक सापडलं असं खोटं सांगितलं.
0: बर.
1: आणि हे अर्थातच शंकरांच्या लक्षात आलं की ब्रह्मदेवांनी इथं खोटेपणा केलेला आहे, त्याच्यामुळे ब्रह्मदेवा

0: मला त्यांनी सांगितलं की तुमची पूजा कधीच कोणी करणार नाही. ते शंकर त्यांच्यावरती रागवले आणि हा शाप त्यांनी ब्रह्मदेवांना दिला. पण तेव्हा मात्र ब्रह्मदेवांनी त्यांची माफी मागितली आणि शंकराची विनवणी केली आणि त्यांना सांगितलं की या स्तंभात तुम्ही विराजमान व्हावं. आणि हाच स्तंभ म्हणजे महांकालेश्वर ज्योतिर्लिंग. या स्तंभाचं रूपांतर लिंगात झाल्यापासून त्याला अधिक महत्व प्राप्त झालं आणि तेव्हापासून हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे असं सांगण्यात येतं. आणि आज जे आपण त्याचं स्वरूप बघतो किंवा जे लोक गर्दी करतात त्याचं कारण कदाचित हे असेल की कुठेतरी त्यांना अनुभूती आली असेल, प्रचिती आलेली असेल, म्हणूनच ही गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली असं म्हणायला काही हरकत नाही.
1: अगदी अगदी अगदीच बरोबर आहे. म्हणजे आपण कायमच मला गुढ वाटणारं असं हे दैवत आहे भगवान शंकरांचं की जे चिताभस्म अंगाला लावतात, त्यांच्यासोबत अनेक पिशाच्च असतात आणि अशा पद्धतीचा वैरागी अशा वेशामध्ये असूनही आपल्याला किती भुरळ पडलेली आहे त्यांची. म्हणजे त्यांचं ते रुद्ररूप असेल, त्यांना तो तिसरा डोळा आहे त्याचं, त्यांच्या गळ्यात असलेला नाग याच्याबद्दल, आणि अंगाला फक्त व्याघ्रचर्म आणि वल्कल, आणि अशा पद्धतीने एक वैरागी जीवन जगणारी देवता म्हणून कायमच त्यांच्याविषयी असं गूढ निर्माण झालेलं आहे आणि कायमच त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती काढावी किंवा त्यांच्याविषयी जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न होते जी इतर देवांच्या बाबतीत होत नाही. आणि म्हणूनच कदाचित शैव संप्रदाय हा इतका मोठा आहे असं मला वाटतं. आणि छान असं त्यांचं ते मुखवटा सजवलेला असतो, त्याला बऱ्याच वेळेला ड्रायफ्रूटनी
0: डोळे काढले
1: जातात, तयार केले जातात आणि फार सुंदर ते रूप दिसत असतं. आणि मुळातच भगवान शंकर हे अनादि अनंत आहेत आणि त्यांची उपासना जितकी करू तितकी कमी आहे. आणि श्रावणी सोमवार निमित्त आज आपल्याला या सगळ्याचा आढावा घेता आला आणि त्याच्यामुळे का होईना थोडस पुण्य आपल्या पदरी पडलंय असं आपण म्हणूया. आतापुरतं ह्या आपल्या कार्यक्रमामधून आपण श्रोत्यांची रजा घेऊया आणि आज आपण तीन ज्योतिर्लिंगांविषयी, पहिल्या तीन ज्योतिर्लिंगांविषयी माहिती जाणून घेतली.
0: येणाऱ्या पुढच्या प्रत्येक सोमवारी श्रावणातल्या आपण अशा अनेक वेगवेगळ्या ज्योतिर्लिंगांबद्दल बोलणार आहोत. एकंदरच ही 12 ज्योतिर्लिंगांची यात्रा आपण बघण्याच्या नाही पण ऐकण्याच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत. त्याच्यामुळे असेच रेडिओ विश्वासचे सगळे कार्यक्रम ऐकत राहा. श्रावण स्पेशल आपला हा कार्यक्रम आहे, तोही ऐकत राहा. तो कसा वाटला तेही आम्हाला जरूर कळवा. त्याच्यासाठी आमचा नंबर आहे 8380016512. यावरती आपण मेसेज करून आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर नोंदवू शकता. आता मात्र इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या सोमवारी पुढच्या तीन ज्योतिर्लिंगांची आख्यायिका जाणून घेण्यासाठी.
1: आता मात्र आम्ही तुमची रजा घेतो, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर आणि मनहर उधास यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सचिन देववर्मन यांनी.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: स्मार्ट, युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची RJ प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे लफंगे या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं. या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया, हमारे तुम्हारे या चित्रपटामधलं. योगेश यांच्या गीताला संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी, आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9%, 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर गीत ऐकूयात काली गंगा या चित्रपटामधलं. उत्तरा केळकर यांनी गायलेलं हे गीत आहे अंजान यांचं, संगीतकार बप्पी लहरी.

0: सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: उढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि उढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत गाय और गोरी या चित्रपटामधलं.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा.

0: नगर नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांची, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत शैली यांचं गीत, संगीतकार बप्पी लहिरी यांच्या आवाजात. हे गीत आपण ऐकणार आहोत अंगण के कले या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: लता मंगेशकर यांनी गायलेलं हम दोनो या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. ही भक्तिरचना आहे साहिर लुधियानवी यांची, संगीतकार जयदेव.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मन की आखे या चित्रपटामधलं. साहिल लुधियानवी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. शब्दरचना आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे जीने नहीं दूंगा.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9893 52 278.
2: कार्यक्रमात आता ऐकूया राधा और सीता या चित्रपटामधलं गीत. गीतकार, संगीतकार आणि गायक स्वर आहे रवींद्र जैन यांचा.

0: क्या।
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी, ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%।
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत।
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत।
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा, विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: तुमचं बिल या वस्तू, कानातले
6: पहिल्या पगारातून आईसाठी,
5: संधीची पळी,
6: बाबांना पूजेसाठी,
5: मजुरीत 30% सूट आहे, बघून घ्या। अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान,
6: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू।
5: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे।
6: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं। ऑफर कालावधी मर्यादित। अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
3: आपल्या कम्युनिटी रेडिओ चॅनल वरती मी देविका सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते। श्रोते हो, आपल्या 60 उत्तरांची कहाणी या नवीन कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मंडळी, आज श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी। आपल्या या लाडक्या श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे सुद्धा नागपंचमीच। नागपंचमी आपण आपल्या प्रत्येक घराघरातनं साजरी करत असतो। नागपंचमीच्या अनेक कथा आपण पुराणात ऐकलेल्या आहेत, त्यापैकीच एक महत्वाची आणि सगळ्यांच्या जवळची कथा म्हणजे कालियामर्दनाची। आपल्या नागनरसोबाच्या चित्रात सुद्धा कालियामर्दन करणाऱ्या श्रीकृष्णाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि त्याचीच ही आख्यायिका। यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता। त्याच्या नुसत्या फुत्कारानं सुद्धा तो कुणालाही भस्मसात करू शकायचा। त्याच्या तिथं असण्यानं यमुनेचं संपूर्ण पाणी विषारी झालं होतं। गाई गुरांना माणसांना ते पाणी पिण्यायोग्य सुद्धा नव्हतं आणि यामुळेच आपल्या गोकुळातल्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी या कालियाला ठार मारलं। तो दिवस आजचाच म्हणजेच श्रावण शुक्ल पंचमीचा, आणि तेव्हापासूनच या नागपंचमीच्या व्रताची प्रथा पडली असं मानलं जातं। या नागपंचमीची आणखीन एक पुराणांमध्ये कथा सांगितली जाते, ती अशी की तक्षक नागानं केलेल्या अपराधाबद्दल त्याला शिक्षा म्हणून राजा जन्मेजयानं सर्पयज्ञ सुरू केला। या सर्पयज्ञात त्याने सगळ्या सर्पांची आहुती देणं सुरू केलं आणि मग तक्षक नाग स्वतःचा जीव वाचवण्यासाठी देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला। राजा जन्मेजयानं मग इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा असं म्हणत इंद्राचीही आहुती तक्षक नागाबरोबरच देऊन टाकली। आपल्या या कृतीतून राजा जन्मेजयानं अपराध्या इतकाच अपराध्याला रक्षण देणाराही तितकाच अपराधी असतो हे दाखवून दिलं। आस्तिक ऋषींनी राजा जन्मेजयाला तप करून प्रसन्न करून घेतलं। जन्मेजयानं आस्तिक ऋषींना वर मागा असं म्हटलं आणि मग आस्तिक ऋषींनी हा सुरू असलेला सर्पयज्ञ थांबवावा असा वर मागितला। तोही दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा होता असं सांगितलं जातं आणि म्हणूनच या निमित्तानं सुद्धा हा नागपंचमीचा सण साजरा करण्यात येतो असं सांगण्यात येतं। आजच्या दिवशी काहींच्या घरी ठिपक्यांच्या रांगोळीनं नागांची रांगोळी काढली जाते, काहींच्या घरी भिंतीवरती हळदीनं किंवा रक्तचंदनानं नागांची प्रतिमा काढली जाते। आघाडा, दुर्वा, फुटाणे, दूध, जोंधळाच्या लाह्या, कापसाची वस्त्र असं सगळं वाहून त्यांची पूजा केली जाते। बऱ्याच घरांमध्ये उकडीचा नैवेद्य असतो, काही ठिकाणी पुरणाची दिंड किंवा साखर खोबऱ्याची दिंड करून सुद्धा नैवेद्य दाखवला जातो। या दिवशी नवनागांची नावं घेऊन पूजन केलं जातं। ही नवनागांची नावं म्हणजे अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, तक्षक, कालिया, शंखपाल, पद्मक आणि कर्कोटक। या नागांमध्येही श्रेष्ठ जो अनंत आहे तोच मी आहे अशी गीतेत सुद्धा श्रीकृष्ण आपली विभूती सांगतात। श्रोते हो, नागपंचमीच्या या दोन आख्यायिका तर आपण ऐकल्यात, पण आता वळूया आपल्या आजच्या कहाणीकडे। श्रोते हो, मगाशी सांगितल्याप्रमाणे या नागपंचमीच्या दोन कहाण्या आहेत. त्यातली सुरुवातीची ब्राह्मणाची नागपंचमीची कहाणी पण ऐकूया. ऐका नागोबा देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथं एक ब्राह्मण राहायचा. या ब्राह्मणाला 5 सुना होत्या. चातुर्मासात श्रावण महिना आला की नागपंचमीच्या दिवशी कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सगळ्या सुना गेल्या होत्या. सगळ्यात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कुणीच नव्हतं. तेव्हा ती बिचारी जरा खिन्न झाली. माझे सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देवच मला माहेरून न्यायला येईल असं म्हणू लागली. इतक्यात काय झालं, शेष भगवानाला तिची करुणा आली.

त्यानं ब्राह्मणाचा वेश घेतला, त्या मुलीला नेण्याकरता आला. ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठे लपून बसला होता आणि आताच कुठून आला? पुढे त्यानं मुलीलाच विचारलं, तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणाने तिची रवानगी केली, त्या वेषधारी सर्पानं तिला वारुळात नेलं, खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका. एके दिवशी नागाची नागिण बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढे ती व्याली, तिची पिल्लं वळवळ करू लागली. ही मुलगी भिवून गेली, हातातला दिवा खाली पडला, पोरांची शेपट भाजली. नागिण रागावली, सगळी हकीकत नवऱ्याला सांगितली. तो म्हणाला, हिला लवकरच सासरी पोचव. पुढे ते पूर्ववत आनंदानं वागू लागली. एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आणि आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोचती केली. इकडे नागाची पिल्लं मोठी झाली, आपल्या आईपाशी चौकशी करू लागली, आमची शेपटं कशानं तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना खूप राग आला. हिचा सूड घ्यायचा म्हणून ते हिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं पुष्कळ वेळ आपल्या भावांची वाट बघितली, पण ते येत नाहीत म्हणून पाटावर आणि भिंतीवर नागांची चित्र काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाने लाह्या दूध वगैरे सगळं ठेवलं, उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सगळा प्रकार नागाची पिल्लं पाहत होती. सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं ते खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला. इकडे यांनी सगळा प्रकार पाहून मनातला सगळा राग घालवला, मनात हिच्याविषयी दया आली. पुढे त्या दिवशी तिथं त्यांनी वस्ती केली. दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून तिनं गळ्यात घातला. जसा नागोबा देव तिला प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रोते हो, ही होती नागपंचमीची पहिली कहाणी. आता ऐकूया नागपंचमीची शेतकऱ्याची कहाणी. आटपाट नगर होतं, तिथे एक शेतकरी होता. शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास सुरू होता. नागपंचमीचा दिवस आला. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळं होती त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिण आली, आपलं वारुळ बघू लागली. तो तिथं वारुळ नाही आणि पिलंही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिलं मेली. तो रोष तिनं मनात ठेवला, शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोफावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याबरोबर सगळी मरून पडली. पुढे तिला समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे, तिलाही दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिण 9 नागकुळं काढली आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखवला आहे, नागाणे लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करतीये. तोही नागिण तिथं पोहोचली, पूजा बघून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून सुरूच आहे. इतक्यात नागिण उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस, तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिण दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिण म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नाचं उत्तर दे. तिनं सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून नागिणीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपली एवढी भक्ती करतीये, आपलं व्रत पाळते आहे आणि आपण हिच्याच बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही. असं म्हणून नागिणीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली, वाईट वाटलं. आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिथं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडात अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला आणि शेवटी सांगितलं की इतकं नाही झालं तरी निदान एवढं तरी पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमीचं व्रत पाळू लागला. जशी नागण तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. श्रोते हो, आज नागपंचमी आणि त्या निमित्तानंच या दोन कहाण्या आपण ऐकल्यात. खरं तर या कहाण्यांमधनं
आपण एवढंच सांगू शकतो की मानवाचं आणि निसर्गाचं नातं हे अतूट असं आहे. ते तसंच राहावं म्हणून कदाचित ही घातली गेलेली बंधनं. मुळातच श्रावण म्हणजे पावसाळ्याचा महिना, त्यामुळे आजही कुठेतरी अचानक साप किंवा नागाचं दर्शन घडतं तेव्हा घाबरून न जाता आपण सर्पमित्रांना बोलावू शकतो आणि त्यायोगे या सर्पांना कुठेही न मारता घाबरून न जाता त्यांच्या सहाय्यानं आपण त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या अधिवासात सोडवू शकतो. अर्थातच त्यासाठी गरज आहे ती मात्र प्रसंगावधानाची. हे सरपटणारे निसर्ग दूत म्हणजे शेतकऱ्याचा मित्र असतो हे आपण अगदी शाळेत असल्यापासून शिकलोय. आणि म्हणूनच या प्राण्यांबद्दलची भीती न बाळगता निसर्गाचं संतुलन राखत आपणही आपलं कसं रक्षण करू शकतो हेच याच्यातनं पुन्हा एकदा कुठेतरी ऐकायला मिळतं. हा श्रावण महिना म्हणजे स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा आणि उत्सवांचा असा सण. हा श्रावण तिला हवा हवासा वाटतो कारण पुन्हा एकदा माहेरच्या अंगणाची भेट तो तिला या निमित्तानं घालून देत असतो. या नागपंचमीच्या एका कहाणीत आपण असंही ऐकलं की या नागांनाच तिथल्या मुलीनं आपली भावंड मानली होती आणि म्हणूनच आज सुद्धा झाडांच्या फांद्यावरती झोके बांधून ते उंच उंच घेतले जातात. त्यामागे असंही म्हटलं जातं की जसा झोका उंच वर जातो तसाच माझा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि जसा झोका खाली येतो तशाच माझ्या भावाच्या आयुष्यातल्या अडचणी दुःख खाली जाऊ देत. भावा बहिणीच्या प्रेमळ नात्याची गुंफण म्हणूनही या सणाकडे बघितलं जातं आणि म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी असणारी माहेरची ओढ ही कदाचित त्यामुळेच असावी असंही वाटतं. नागपंचमीची कहाणी आजच्या आपल्या या कार्यक्रमातनं आपण ऐकली. भेटूया पुन्हा पुढच्या भागात एका नव्या कहाणीसह.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
4: विश्वास नाशिककरांचा.
3: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
5: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग दि माडगुळकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजातलं हे गीत. चित्रपट चिमण्यांची शाळा.

0: तुमचं बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत, लता मंगेशकर यांच्या आवाजात पी सावळा राम यांचं गीत. या गीताला संगीत आहे उषा मंगेशकर यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत आई मी कुठे जाऊ या चित्रपटामधलं.

0: 9181.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया पी सावळाराम यांचं लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि हे गीत ऐकूयात कांचनगंगा या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया. सांगते ऐका या चित्रपटामधल्या जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. कवी संजीव यांची गीतरचना. संगीत दिला आहे वसंत कुमार मोहिते यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत भाऊबीज या चित्रपटामधलं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: पंडित रघुनाथ मंगेशकर यांच्या आवाजातलं गीत आता आपण ऐकणार आहोत वसंत प्रभू यांचं संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्यामची आई या चित्रपटामधलं

爷爷。

come, come,

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात जिव्हाळा या चित्रपटामधलं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सांगते ऐका या चित्रपटामधलं जगदीश ठेवूळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि विठ्ठल शिंदे यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: नवरे सगळे गाढव या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राम लक्ष्मण यांचं.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, हमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: शांता शेळके यांची गीतरचना आता आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजात. गाडींबीचा बापू या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकूयात. गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे वैशाख वणवा या चित्रपटामधलं ग दी माडगुळकर यांचं गीत. ऐकूया उषा मंगेशकर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आहे दत्ता डांगसेकर यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक.
3: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूया सुधीर फडके यांचं संगीत असलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत ऐकणार आहोत जशास तसे या चित्रपटावरचं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात ग. दि. माडगुळकर यांचं गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झेप या चित्रपटामधलं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात जगदीश चेवूडकर यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे मोहम्मद रफी यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत श्रीमंत मेहुणा या चित्रपटावरचं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात गळ्याची शपथ या चित्रपटामधलं राजा बढे यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: मला नेहमीच वाटतं आपला दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमातलं हे गीत आहे वावटळ या चित्रपटामधलं. शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे भारूड आपण ऐकणार आहोत संत एकनाथ यांचं, आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.
4: बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय बाय. काय झालं बया बया बया बया?
5: काय झालं बया?
4: अगं बया बया बया.
5: काय झालं बया?
4: आता बया बया बया.
5: आणखी का बया?
4: लाडला नको ग बाई मला, नवरा नको ग बाई.
5: लाडला नको ग बाई मला, नवरा नको ग बाई.
4: लाडला नको ग बाई.

0: अगं पर असं का
1: मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग असं ना
1: अव मोडकच घर तुटकच छप्पर
0: मग राहते त्यात
1: अजून पण राहायला जागा नाही.

0: अगं ती तर लई गोड वाटती.
1: अव कळण्याची भाकरण निसते तांबड्याची भाजी.
0: मग काय झालं त्यात?
1: वर केला सुधारक नाही मला गाला नको गारी.

0: अगं झालीस ना समरस पण तो रस येथे नाही कुठला तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई
1: दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई
0: नग नग नग
1: सागर सागर सागर बाई
0: अगं नग नग नग नग नगो

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे कवी संजीव यांचं पाटलाची सून या चित्रपटामधलं. ऐकूया कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया बोलकरीन या चित्रपटामधला लता मंगेशकर यांच्या आवाजात. गदी माडगुळकर यांचं गीत आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: हे गीत ऐकूया वाट चुकलेला नवरा या चित्रपटामधला रामचंद्र हिंगणे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे वसंत पवार यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संसार या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं, ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी आणि हे गीत ऐकूयात धन्य ते संताजी धनाजी या चित्रपटामधलं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णा कल्ले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओरेकल ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओरेकल बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, पी सावळाराम यांचं मोलकरीण या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं, तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

0: शेतकरी बंधूंना नमस्कार. शेतकरी बंधूंना, जनावरांना जीवाणूमुळे होणारे रोग आणि त्यावरील उपाय. शेतकरी बंधूंना, जनावरांमध्ये अनेक रोग आहेत. रोगाच्या साथी तिन्ही ऋतूमध्ये येतात. जीवाणूमुळे उद्भवणाऱ्या गुरांच्या सांसर्गिक रोगात फासी, फऱ्या, घटसर्प, धनुर्वाद, थनदहा इत्यादी आहेत. जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे, पशुपालकाचे फार मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना, पशुपालकांना जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाची माहिती आणि त्यावरील उपाय असणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये जीवाणूपासून होणारे रोग, एक फासी, यालाच आपण अँथ्रेक असे पण म्हणू. हा रोग काळपुंजी, फासी, गोडी, पेळू, नरपडे, भांबऱ्या, हुमड्या या नावाने ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगाची लक्षणे दाखवण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात. हा रोग बॅसिलस अँथ्रासिस या जीवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार रोगाची लागण झालेल्या जनावरांचे मलमूत्रातून, नाकाडोळ्यातून वाहणारे पाणी व ला व रक्त यांचे संसर्गाने, तसेच कुरणातील गवत, पाणी प्यावयाची भांडी यांच्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो. कुरणात चरणाऱ्या जनावरांचे जखमात हे जीवाणू प्रवेश करतात व त्याची वाढ झाल्यानंतर रोगाच्या लक्षणास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जनावराला ताप फार असतो. दुसरे लक्षणे म्हणजे जनावर थरथरणे, पोटफुगी, तोंड व नाक व गुदद्वारातून रक्तस्राव होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे दिसतात. या रोगात रक्त गोठत नाही व त्याचा रंग डांबरासारखा काळसर असतो. शेतकरी बंधूंनो, औषध उपचारामध्ये आजारी जनावराला वेगळे बांधून त्यास तीन ते चार दिवस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन द्यावीत. यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून वेळीच गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्या. यामध्ये दुसरा रोग म्हणजे फऱ्या, याला एकटांग्या या नावाने ओळखला जातो. हा सांसर्गिक रोग विशेषतः लहान वयाच्या 2 ते 3 वर्ष गायी गुरामध्ये दिसून येतो. हा रोग क्लॉस्ट्रिडियम सोविया नावाच्या जीवाणूमुळे होतो. पानथडीच्या किंवा दलदलीच्या जमिनीत रोगाचे जंतू टिकून राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते. या रोगाचा प्रसार जंतूंनी दूषित झालेल्या चारा पाणी यातून, जनावराचे तोंडातील जखमाद्वारे अंगावरील जखमातून जंतू प्रवेश करतात. शरीरातील मासल भागात जंतू काही काळ सुप्त अवस्थेत राहतात. अनुकूल वातावरण मिळताच जंतूची वाढ झपाट्याने होऊन रोगास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, या रोगामध्ये लक्षणे, जनावराला खूप ताप येतो. मासल भागात विशेषतः फऱ्यावर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते. सूज दाबल्यावर चरचर असा आवाज येतो. सूज आलेला भाग काळा दिसतो. जनावर काळवणते. शरीर क्रिया मंद होतात व जनावर दगावतो. यामध्ये औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी फऱ्या या रोगाची लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, यानंतर आपण घटसर्प हे नाव आपल्याला बरेच परिचयाचे आहे. घटसर्प यालाच आपण गडसुजी असेही म्हणतो, या नावाने ओळखला जातो. म्हशीमध्ये हा रोग तीव्र स्वरूपात आढळतो व मृत्यूचे प्रमाण फार असते. हा रोग पाच्युरेला मल्टोसिडा नावाच्या जीवाणूमुळे होतो. या रोगाचे जंतू जमिनीत, जनावरांच्या नाकपुड्यात व श्वासनलिकेत असतात. रोगी जनावराचे नाकातून व तोंडातून वाहणाऱ्या स्त्रावाचे, मलमूत्राचे दूषित चाऱ्याने हा रोग पसरतो. यामध्ये जनावरांना खूप ताप येतो. घशात सूज येत, जलद श्वासोश्वास, डोळे लाल होणे, वाहणे, जीभ बाहेर येणे किंवा बाहेर पडणे ही प्रमुख लक्षणे. नाकातून शेमडासारखा स्त्राव, तोंडातून लाळ वाहते, काही वेळेस रक्ताची हगवण होते व अंगावर सूज दिसून येतो. औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय, मे महिन्यात गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
1: तुमचं बिल या वस्तू कानातले
2: पहिल्या पगारातून आईसाठी
1: संधीची पळी
2: बाबांना पूजेसाठी
1: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
2: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
1: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
2: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांचं गीत हे गीत आहे बोलकी बाहुली या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत आहे अरुण दाते यांच्या आवाजात गंगाधर महांबरे यांचं गीत सोबती या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात पी सावळाराम यांचं शिकलेली बायको या चित्रपटामधलं. हे गीत ऐकणार आहोत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात, संगीतकार वसंत प्रभू.

0: रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, धाकटी बहीण या चित्रपटामधलं जगदीश खेवडकर यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
3: आणि हे गीत ऐकूयात गरी माडूळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात संगीतकार सुधीर फडके

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.
1: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. जगदीश खेवडकर यांचं गीत, चित्रपट केला इशारा जाता जाता.

0: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
1: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
1: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात मंत्र्यांची सून या चित्रपटामधलं जगदीश खेवणकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत यशोदा या चित्रपटामधलं चंद्रकांत खोत यांचं गीत ललिता फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात गीताला संगीत आहे दत्ता ढावसेकर यांचं
3: अडम तडम तडतड बाजा हुक्कर तिक्कर रेश मास करवंड डाळी फुल्ला विडा राजा विडा राजा विडा राजा विडा राजा

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. ग दि माडगुळकर यांचं, सुधीर फडके यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं. आणि हे गीत ऐकणार आहोत धरतीची लेकरे या चित्रपटामधलं.
3: असो काळी कातांबडी अन्न उपजवी माती वसे श्रम.

0: तुमचं बिल या वस्तुकानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या अमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदी

0: बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं. आता राखी पौर्णिमेला दादाला बघूया.
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं. ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हे गीत आहे सांगते ऐका या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. ऐकूया मधुबाला जव्हेरी यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी.

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती, 90.8 कम्युनिटी रेडिओ. आणि आता ऐकूयात कीचक वध या चित्रपटामधला लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत आहे मास्टर कृष्णराव यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: बीबी नंबर 1 या चित्रपटाबद्दल समीर यांचं गीत आता ऐकूयात, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेवन यांच्या आवाजात, संगीतकार अंदू मलिक।

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत आखरी बाजी या चित्रपटामधलं. इंदिवर यांची शब्दरचना, अन्नू मलिक यांचं संगीत. ऐकूया साधना सरगम यांच्या आवाजात.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अन्वर यांनी गायलेलं बहार आने तक या चित्रपटामधलं गीत. इंदिवर यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आपल्यासोबत मी आहे स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास.
1: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
2: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
1: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
2: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
0: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांनी गायलेलं. हे गीत आहे इंदिवर यांचं जैसी करणी वैसी बरणी या चित्रपटामधलं. संगीतकार राजेश रोशन.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.
1: बावरे या चित्रपटामधलं माया गोविंद यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजामध्ये. गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. वर्मा मलिक यांची ही गीतरचना. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हुकूमत या चित्रपटामधलं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला.
2: गुलाम या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. गीतरचना आहे नितीन राईकवार यांची. हे गीत गायलं आहे आमिर खान आणि अलका याज्ञिक यांनी. संगीतकार जतीन ललित.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत. बाय हात का खेल या चित्रपटामधलं किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत मजरूह सुलतानपुरी यांचं गीत फैसला या चित्रपटामधलं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूया आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: breakfast. Time check.
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. आजच्या विश्वास स्पोर्ट्स क्लब या कार्यक्रमात मी पत्रकार नाना खैरनं आपले स्वागत करतो. श्रोतेहो, आता भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे आणि या श्रीलंकेच्या दौऱ्यावर भारतीय संघ 2 कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी सामने हे किती महत्वाचे आहेत आणि त्याच्यामुळे कसोटीमुळे क्रिकेट टिकून आहे, हे कसे टिकून आहे याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये अविनाश खांडेकर सरांना आमंत्रित केलं आहे. अविनाश खांडेकर हे सर युनिव्हर्सिटीत खेळायचं आहेत, त्याचबरोबर मध्य प्रदेशमध्ये ते अनेक ठिकाणी क्रिकेट खेळले आहेत. त्यांच्याकडून आज आपण त्यांचा बाबतीत परिचय पण करून घेणार आहोत. त्याचबरोबर कसोटी क्रिकेट आजच्या घडीला किती महत्वाचं आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर नमस्कार.
8: नमस्कार, मी अविनाश खांडेकर. मी ग्वालियर येथील लक्ष्मीबाई नॅशनल कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन मधून पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. माझा डिग्री होती मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन. क्रिकेट हे माझे स्पेशलायझेशन होते. कॉलेजमध्ये असताना मी जिवाजी युनिव्हर्सिटी ग्वालियरला सलग 5 वर्ष क्रिकेटचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच मध्य प्रदेश कंबाईन युनिव्हर्सिटी हा संघ भोपाळ येथील नवाबा पटौडी गोल्ड कप या स्पर्धेत सहभागी होत झाला होता, त्याचा पण मी एक भाग होतो. सर्वप्रथम मी एज्युकेशन झाल्यावरती महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात स्पोर्ट्स ऑफिसर म्हणून काम केले व 6 वर्षांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड मधून मी 2012 साली सेवानिवृत्त झालो.
7: तर आता आपल्याला याच पुढे असा प्रश्न आहे की आता भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर चालला आहे आणि तिथे 2 कसोटी सामने खेळणार आहे. त्याआधी भारतीय संघाने T20 आणि 1 दिवसीय सामने खेळले, पण आता मध्येच कसोटी सामने आले. प्रेक्षकांना कसोटी सामने असे रटाळ वाटतात, परंतु कसोटी सामने किती महत्वाचे याविषयी आम्हाला सांगा ना.
8: कसोटी क्रिकेट हे एक पारंपरिक प्रकार आहे.
7: बर,
8: सध्या क्रिकेटमध्ये अनेक प्रकार आहेत, पण 1877 साली मेलबोर्न येथे सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यामध्ये कसोटी सामना खेळला गेला. त्याच्यानंतर सलग 9 दशके म्हणजे 90 सालापर्यंत फक्त कसोटी हा एकच प्रकार खेळला जात होता. 70 दशकात कॅरी पॅकरचे या खेळात प्रवेश झाला आणि त्यांनी क्रिकेटचे स्वरूप बदलून टाकले. त्याच्यामुळे पांढरा बॉल, नंतर पांढरे कपडे जाऊन कलर्ड ड्रेस हे प्रकार सुरू झाले व वन डे क्रिकेटची सुरुवात तेव्हा झाली. कसोटी सामना हा अतिशय कस लावणारा प्रकार आहे. 5 दिवस सलग खेळाडूला हे खेळावे लागते, त्याच्यामुळे मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती फार उच्च प्रकाराची.
7: तर पण आता काही वेळेस कसं होतं की आपण टी ट्वेंटी क्रिकेट खेळत असताना मध्येच कसोटी सामने येतात आणि ते कसोटी सामने नकोसे वाटतात प्रेक्षकांना, परंतु खरं क्रिकेट म्हणजे कसोटी सामने, याविषयी काय म्हणता येईल आपल्याला?
8: बरोबर आहे. टी ट्वेंटी हा प्रकार अतिशय मनोरंजक आहे. त्याच्यात थरार आहे, त्याच्यात पहिल्या बॉलपासून आक्रमकता दिसते. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये तसे होत नाही, कारण एक तर गोलंदाजावर म्हणजे किती षटके टाकायचे याचे नियंत्रण नसतं, फलंदाज कितीही चेंडू खेळू शकतो, त्याच्यामुळे हा प्रकार काहीसा रटाळ होतो. मध्यंतरी काय झालं की मॅकल्लम म्हणून इंग्लंडचा एक कोच होता, तो न्यूझीलंडचा खेळाडू होता, पण 22 साली त्याला इंग्लंडने कोच म्हणून घेतलं. तर त्यांनी इंग्लंडच्या टीमचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न केला. त्यांनी खेळाडूंमध्ये मानसिकता बदलली की पराभवाला त्याची पर्वा करू नका, विजयासाठी खेळा. त्याच्यामुळे इंग्लंडची टीम आक्रमक खेळ सुरू केला आणि त्यात त्यांना यश पण आलं. त्याच्यामुळे कसोटी क्रिकेटकडे बराचसा प्रेक्षक वर्ग परतला. परंतु आजही टी ट्वेंटी हा जास्ती रोमांचक थरारक खेळ आहे व त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद जास्ती प्रमाणात मिळतो.
7: सर आपण जर बघितलं तर 1996 वर्ल्ड कप होता, 1996 वर्ल्ड कप मध्ये श्रीलंका संघात कालू वितरणा आणि जयसूर्या हे जे फटकेबाज होते यांनी त्यावेळेस पासूनच क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलला असं वाटतं का?
8: खरी गोष्ट आहे, एकदम खरी गोष्ट आहे. त्यांनी जी सुरुवात केली त्याची पुढे सचिननी त्याच्यात भर टाकली आणि फटकेबाजीचा जो प्रयत्न केला त्याच्यात त्याला भरपूर यश मिळालं. आणि मेन म्हणजे जयसूर्या हा जो आहे त्यांनी टी ट्वेंटीचा चेहरा बदलायला फार योगदान केलेले आहे.
7: तर आपण जर म्हटलं तर गावस्कर यांच्या काळात सुनील गावस्कर हे माझ्या मते 60 ओव्हर खेळून त्यांनी 36 रन केले होते. हा असं माझा रेकॉर्ड आहे. त्यावेळेचे 60 ओव्हर खेळून 36 रन आणि आजच्या 36 ओव्हर मध्ये आपण आपल्या 36 बॉल मध्ये आपण सेंचुरी मारतो, हा फरक आपल्याला कसा जाणवतो?
8: त्यावेळेची जी खेळाडूंची मानसिकता होती ती म्हणजे पराभव टाळण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यासाठी गावस्करनी जे 36 रन केले 60 ओव्हर काढून, त्याचा प्रयत्न होता की टीम सर्वबाद होऊ नये, ऑलडाऊन होऊ नये आणि आपण 60 ओव्हर खेळून काढाव्या, भले रन कमी हो. हाच त्या मागची मानसिकता होती. पण आता खेळाडूंची मानसिकता पूर्णपणे बदलली आहे. खेळाडू आता फक्त आणि फक्त विजयासाठीच खेळतात.
7: तर आपण जर पुढे बघितलं की ज्यावेळेस एक दिवसीय क्रिकेट आलं त्यावेळेस साधारण 150 रन पुरेसे असायचे, त्यानंतर 180 पुरेसे झाले, त्यानंतर 200 रन जर झाले तर आपण समजायचं का विजय निश्चित आहे, त्यानंतर 250 टप्पा ओलांडला, मग 300 टप्पा ओलांडत चालला, असे टप्पे हळूहळू पुढे पुढे सरकत गेले की विजयाची जी गणित सूत्र असायचे ते पुढे पुढे वेगळे वेगळे होत गेले.
8: बरोबर आहे तुमचं म्हणणं. पहिले कारण तुम्हाला आठवत असेल 1983 साली आपण वर्ल्ड कप जिंकला तेव्हा आपल्या स्कोर फार कमी होता, आपला 183

0: शिकला नव्हता ते सुद्धा वेस्टइंडिज ला पार करणं कठीण गेलं. तर
1: हम्म,
0: त्या काळात 200 आसपासचा जर स्कोर असेल तर जिंकायची खात्री जास्ती असायची. पण आता खेळाचे तंत्र बदलले, खेळाडूंचा फिटनेस अतिशय बदलला, इक्विपमेंट बदलले, बॅट चे प्रकार बदलत गेले, त्याच्यामुळे आता धावांचा ओघ वाढत चालला आहे. आता T20 मध्ये पण 250 पुढे जर असेल तर तो संघ खात्रीशीरित्या जिंकू शकतो असं चित्र निर्माण झालेलं आहे.
1: तर आपण यात पुढे जर बोललो ती कसोटी क्रिकेट हा एक मानसिक एक शांत खेळाडूचा खेळ आहे, आणि ज्याची मानसिकता चांगली आहे, ज्याची फिटनेस चांगला आहे, तोच खेळाडू कसोटी क्रिकेट खेळू शकतो, याबद्दल काय म्हणता येईल आपल्याला?
0: खरी गोष्ट आहे. कसोटी सामना जो आहे तो 5 दिवसाचा असतो.
1: बरोबर.
0: आणि या 5 दिवसात खेळपट्टीचे स्वरूप बदलत जाते. खेळपट्टी प्रत्येक दिवशी किंवा मी तर म्हणेन प्रत्येक सेशनला तिचं स्वरूप बदलत जात. आणि तसंच त्या खेळपट्टीचं स्वरूप बदलत जातं त्याप्रमाणे गोलंदाज किंवा फलंदाज यांना आपल्या टेक्निक मध्ये पण बदल करावा लागतो. 5व्या दिवशीची खेळपट्टी जर पाहिली तर ती सहसा स्पिनर्सला मदत करते आणि त्याच्यावर खेळणं तुम्हाला बदलालित्य लागतं. दुसरी गोष्ट अशी आहे की 5 दिवसाचा खेळ याच्यात मानसिक आणि फिजिकल फिटनेसचा कस लागतो. वन डे किंवा T20 तुमचं जे टेन्शन असतं, मनावरती जो दबाव असतो तो थोड्या काळापुरता असतो, पण इथे 5 दिवस सलग तुम्ही टेन्शन मध्ये असता, प्रेशर मध्ये असता, आणि 5ही दिवस तुम्हाला उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करायचं असतं, तरच तुम्ही टेस्ट मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन करू शकता.
1: इथं आपण म्हटलं कसोटी क्रिकेटमध्ये तंत्र शुद्धता महत्वाची असते. 5 बॉल खेळून एखादा रन किंवा 2 ओव्हर मिळून त्यातल्यानंतर आपण एखादा रन बघतो, ती तंत्र शुद्धता याचं काय म्हणता येईल त्याच्याविषयी?
0: कसोटी क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध फलंदाज फार कमी सापडतात. सगळ्यात प्रथम भारतातर्फे सुनील गावस्करनी ही पद्धत अंमलात आणली. त्याच्यासारखा तंत्रशुद्ध बॅट्समन अजूनपर्यंत या जगात पाहण्यात आला नाही. त्याच्यामुळे गावस्कर अतिशय सरळ बॅटनी खेळायचं. त्याच्यानंतर असे जे प्रकार आहे तो इंग्लंडचा बॉयकॉट होता तो एक तंत्रशुद्ध बॅट्समन होता. आणि हे फार म्हणजे वाईट बॉल पडायची वाट बघायचे, त्याच्यावरच फटका मारायचे आणि मग रन करायचे. त्याच्यामुळे हे बरेच बॉल नुसते तटवून खेळत राहायचे.
1: आपण
0: त्यामुळे तंत्रशुद्ध फलंदाजी हा एक अतिशय योग्य मार्ग आहे.
1: भारतातील कसोटी पटू कोणते म्हणता येईल का, जे आपण गावस्कर तर बघितलेच पण त्यानंतर असे कोणते खेळाडू का फलंदाज का त्यांच्याकडे खरंच कसोटी क्रिकेट आहे आणि होतं?
0: ते बरेच खेळाडू आहेत, पण माझ्या नजरेसमोर जे येतात ते सगळ्यात पहिलं नाव सचिन तेंडुलकरचं येतं. कारण तो 200 कसोटी खेळला, 100 कसोटी शतक, 100 इंटरनॅशनल शतक मारले, त्यामुळे त्याचं नाव मी सर्वप्रथम घेईन. त्याच्यानंतर गावस्कर आहे, राहुल द्रविड वॉल म्हणून संबोधलं जातं, तो अतिशय तंत्रशुद्ध बॅटिंग करायचा. त्याच्यानंतर संजय मांद्रेकर एक आहे की तो खेळायचा, हल्ली आत्ताच रिटायर झाला आहे. रहाणे, अजिंक्य रहाणे पण अतिशय तंत्रशुद्ध बॅट्समन होता. त्याच्यानंतर फिटनेस आणि बॅटिंग याच्यात कोहलीचा नंबर सगळ्यात वरती लागेल. विराट कोहली सारखा फिटनेस अजून तरी या भारतात कुठल्याही खेळाडूचा नाहीये. त्याच्या खालोखाल थोडाफार जडेजाचा नंबर लागू शकतो.
1: तर आपण आणखीन एक नाव माझ्या मध्ये घेता येईल आपल्याला, तो म्हणजे पुजारा.
0: होय, पुजारा पण अतिशय, यस तुमचं म्हणणं बरोबर आहे, पुजारा पण अतिशय तंत्रशुद्ध बॅट्समन होता.
1: कसोटी क्रिकेट टिकून राहण्यासाठी काय करायला हवं?
0: कसोटी क्रिकेट टिकून राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी ज्या इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल किंवा बीसीसीआय करायला हरकत नाही. नंबर एक, त्यांनी एक चांगला पर्याय घेतलाय की वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप WTC सुरू केली आहे, त्याच्यामुळे बरेच देश कसोटीला खेळायला बघत असतात. त्याच्यात चांगला परफॉर्मन्स करायचं त्यांचा विचार असतो. दुसरी गोष्ट, आजकालचे जे स्टेडियम बांधलेले आहेत त्याच्या सुखसोयी अतिशय उत्तम दिले आहेत, पण जे जुने स्टेडियम आहे त्याच्या सुखसोयी त्यांनी चांगल्या प्रकारे डेव्हलप कराव्या, तिकिटाचे दर कमी करावे, तरुण खेळाडू शाळा किंवा कॉलेजेस यांना मोफत किंवा कमी दरावरती याच्यात इन्वॉल्व्ह करावं, आणि जास्तीत जास्त कसोटी सामने होतील याकडे लक्ष द्यावं. हे काही प्रकार आहेत. त्याच्यात एक डे नाईट पण सुरू करता येईल, त्यांनी लोक संध्याकाळचं याला उपस्थिती नोंदवतील.
1: तर आपण जर बघितलं तर कसोटी क्रिकेट हा पहिले होता 6 दिवसांचा, त्याच्यानंतर तो 5 दिवसांवर आला, तर असं करता येऊ शकतं का तो कसोटी सामना 4 दिवसांवर आणता येऊ शकतो?
0: हो, एका ज्येष्ठ खेळाडूंनी नमूद केलंय की कसोटी सामने हे 4 दिवसाचे घ्यावे आणि प्रत्येक डाव हा 100 षटकापर्यंत मर्यादित करावा. त्यांनी काय होईल की 4 दिवसात लोकांना रिझल्ट मिळेल. पहिले काय व्हायचं, 6 दिवस चालायचा, नंतर 5 दिवस चालायचा, आणि शेवटी रिझल्ट काय तर अनिर्णित. त्याच्यामुळे लोकांना याच्यापासून दूर नेण्यात हा एक कारण होत.
1: आणि आत्ताचा जमाना बघितला, आत्ताचा जो काळ बघितला, तर तो काळ असा आहे की झटपट लोकांना झटपट हवा आहे. जसं फुटबॉलकडे लोक आकर्षित होतात, फुटबॉल हा खेळ लवकर संपणारा खेळ आहे, त्याच्यामुळे फुटबॉलकडे जास्त आकर्षित होणारे अजूनही प्रेक्षक आहे. तसं क्रिकेटचं त्याच्यामुळे T20 क्रिकेट केलं असं म्हणता येऊ शकतं का?
0: होय, अगदी बरोबर आहे. त्यांनी पहिले 60 ओव्हरचा पाहिला, नंतर त्याच्यात 10 ओव्हर कमी करून 50 ओव्हरच्या मॅचेस ठेवल्या, त्याच्यानंतर एकाच्या डोक्यात 20 षटकाचं हे आलं. 20 षटक आजच्या परिस्थितीत सगळ्यात लोकप्रिय प्रकार आहे, लोक त्याला खूप गर्दी करतात. याच्या पुढे 100 एक पर्याय की एक ओव्हर, एक 5 बॉलची ओव्हर असते आणि 100 बॉल मध्ये इनिंग चालते, हा अजून एक लोकप्रिय प्रकार आहे.
1: तर आपल्याला अखेरचा प्रश्न की आपल्या अनुभवातून सर्वात जास्त कसोटी खेळाडू कोणत्या देशातून आले असं म्हणता येईल?
0: कसोटी खेळाडू सर्वात देशातून आले ते 3 देश आहेत. एक आहे भारत, एक आहे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया. साऊथ आफ्रिका वर्णद्वेषामुळे बराच काळ खेळू शकत नव्हता, तर त्या देशातही खूप चांगले खेळाडू होते.
1: सर, तुम्ही आज आमच्याशी कसोटी क्रिकेटवर भरपूर गप्पा मारल्या आणि कसोटी क्रिकेट आजही तितकंच महत्वाचं आहे. जरी नव्या युवकांना किंवा जे लहान मुलं आहेत त्यांना T20 क्रिकेटने आकर्षित केलं असलं तरी कसोटी क्रिकेट शिवाय पर्याय नाही हे आजच्या आपल्या मुलाखतीतून जाणवलं. आज आपण आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल धन्यवाद. चला तर श्रोते, ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं, चांदी, हिरे, रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. कलाकार या चित्रपटामधलं हे गीत.
5: गीतरचना मनोज कुमार आणि इंदिवर यांची.
4: संगीतकार कल्याणजी आनंदजी.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासा

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: बनारसी बाबू या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे राजेंद्र कृष्ण यांचं. संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात.

जन्नत की कलियां मंगवा दूं और कुछ बोलो।

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि आता ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना संगीत आहे राहुलदेव बर्मन यांचं आणि हे गीत आहे धनदौलत या चित्रपटामधलं

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दो कैदी या चित्रपटामधलं समीर यांचं गीत कविता कृष्णमूर्ती आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल यांच्या आवाजात.

0: मला नेहमीच वाटत आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत अनोखा या चित्रपटामधलं. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादा

0: आणखी एक 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अग्रो कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. रमेश पंत यांचं अधिकार चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं. ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गुलशन बावरा यांचं अलबेली या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि हे गीत ऐकूयात मन्नाडे आणि आशा भोसले यांच्या आवाजात.
3: हर बात तो ठीक हो, पहली बात हम अपने बाप से ना करे ना करे ना करे.

0: तेरा मेरा ये तंग मोह किया मलंग मेरा उड़ा है रंग मोह किया बिडंग मोरे उड़ा है रंग मोह किया बिडंग डगडंग डंग डगडंग डंग डगडंग डंग डगडंग डंग
1: आगे भी तो गाओ।
0: अब गाऊं मैं क्या
2: तुमचं बिल या वस्तू कानातले
3: पहिल्या पगारातून आईसाठी
2: संधीची पळी
3: बाबांना पूजेसाठी
2: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
3: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघ
2: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
3: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

मध्ये आज आपण एक असं गाणं ऐकणार आहोत की जे फार जुनं असलं, अनेक गायकांनी गायलेलं असलं, तरी त्याची मजा जी आहे ती तशीच आजही आहे. आणि आजचे नवीन गायकसुद्धा ते गाणं, ती गझल ऐकण्यासाठी उत्सुक असतात, म्हणण्यासाठी उत्सुक असतात. गझल आहे अहमद फराज यांची आणि मेहंदी हसन यांनी ती गायली आहे. खूप छान शब्द आहेत अहमद फराजने लिहिलेले. रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए आ, आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ. रंजिशी सही, रंजिश, रंजिश म्हणजे खरं तर वैर, दुश्मनी, भांडण. खरं तर वैर आणि भांडण याच्या मधला शब्द म्हणजे रंजिश. तुझ्या माझ्यामध्ये जे झालेलं आहे ते असू देत, होऊ देत, मला परत सोडण्यासाठी का होईना, पण तू ये. भांडण आपल्या जागेवर असू देत, वैर आपल्या जागेवर असू देत, दुश्मनी आपल्या जागेवर असू देत, परत सोडून दे मला पाहिजे तर, पण या सगळ्यासाठी का होईना तू ये. आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ. रंजिशे सही. अब तक दिल एक खुश फहम को है तुझसे उम्मीद, अब तक दिल एक खुश फहम को है तुझसे उम्मीद. दिल एक खुश फहम म्हणजे माझं जे हृदय आहे की जे थोड्याशा आनंदाने सुद्धा खुश होऊन जातं, आणि हे असं खुश होण्याची माझी उम्मीद जी आहे, खुश होण्याची जी मी वाट पाहतो आहे, त्यासाठी का होईना. ये आखरी शम्मे भी बुझाने के लिए आ. रंजिशी सही. हा शेवटचा दिवा तेवतो आहे, पहाट झाली आहे आता, तो दिवा विझवण्यासाठी का होईना, पण तू ये तर खरी, तू ये. एक उम्र में हूं लज्जत ए गिरिया से भी महरूम, एक उम्र से हूं लज्जत ए गिरिया से भी महरूम. ए राहते जा मुझको रुलाने के लिए आ. रंजिशे सही. लज्जत ए गिरिया, दुखाने सुद्धा आनंद होणारा माणूस आहे, रडण्यातून आनंद मिळतो. जेव्हा खूप जास्त आनंद होतो तेव्हा माणूस रडतो. या माझ्या रडण्यासाठी किंवा रडवण्यासाठी तरी का होईना तू ये. रंजिशे सही. भांडण असू दे आपलं, वैर असू दे आपलं, वैर त्याच्या जागेवर असेल, पण तू ये तर खरी. कुछ तो मेरे पिंदारे मोहब्बत का भरम रख, कुछ तो मेरे पिंदारे मोहब्बत का भरम रख, तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ. रंजिशे सही. माझ्या प्रेमातल्या कल्पनेचा भरम ठेवण्यासाठी तरी आहे, मी त्या भ्रमात राहावं नुसतं की हो तुझं माझ्यावर प्रेम होतं, हा माझा भ्रम तर राहू दे. त्या भ्रमात राहण्यासाठी तरी का होईना, पण तू ये. तू भी तो कभी मुझको मनाने के लिए. नेहमी मीच तुला मनवलं पाहिजे का? तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे हे प्रेम दाखवण्यासाठी, खोटं का होईना, पण ते दाखवण्यासाठी तरी ये. रंजिशे सही. वैर असू दे ते आपल्या जागेवर. माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत, माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत, चुपके से किसी रोज जताने के लिए आ. रंजिशे सही. काय शब्द श्रोते हो. प्रेम लपवणं सुद्धा एक प्रेमच आहे,
प्रेम लपवणं हेही प्रेम आहे, तू लपवतेस. माझ्यावर प्रेम आहे हे तू सांगत नाहीस. नाहीतर आजकालच्या याच्यामध्ये आहे नेहमी आपलं आय लव यू म्हणावं लागतं, त्याच्याशिवाय प्रेम आहे हे समजत नाही. पण माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत, मोहब्बत का छुपाना हे सुद्धा मोहब्बत आहे हे मी माहिती आहे मला. पण कधीतरी कधीतरी हळूच सांगायला तरी ये की हो आय लव यू हे म्हणण्यासाठी कधीतरी तर ये. रंजिशे सही वैर असू देत, आहे वैर आपलं अगदी उंदीर मांजरासारखं वैर असू देत आपलं, पण ते त्याच्या जागेवर तू किमान यासाठी तर ये. जैसे तुम्हें आते है ना आने के बहाने, जैसे तुम्हें आते है ना आने के बहाने, ऐसे ही किसी रोज न जाने के लिए आ रंजिशे सही. काय सुंदर, काय छान, किती मस्त. जैसे तुम्हें आते है ना आने के बहाने, तुला न येण्यासाठी किती बहाणे असतात ग तुझ्याकडे. आज हे आहे, उद्या ते, भेटायला जागाच नाही, आज घरी कोणी आहे, उद्या काय तर घरच बंद आहे, परवा काय तर मीच घरी नाही. अनेक बहाणे तुला सांगता येतील, खूप बहाणे आहेत तुझ्याकडे. पण या सगळ्या बहाण्यांमध्ये कधी कधी असंच न जाण्यासाठी ये ना माझ्याकडे, की आता मी जाणारच नाही आहे बाबा तुझ्याकडे आल्यावर, यासाठी तर ये. वाट पाहतोय मी तुझी, रंजिशे सही वैर आपलं असू दे त्या जागेवर. पहले से मरासिम न सही, फिर भी कभी तो रस्म रहे दुनिया ही निभाने के लिए आ रंजिशे सही. पहिल्यासारखे संबंध आपले राहिलेले नाहीत हे मला माहिती आहे. आपण आता पूर्वीसारखी नाही, पहिल्यासारखी तू पण राहिलेली नाही, पहिल्यासारखा मी पण राहिलेलो नाही. आपल्यामधलं वैर, आपल्यामधली दुश्मनी ही सगळ्या जगाला माहिती आहे. पण ठीक आहे ना, अरे या दुनियेची रस्म जी आहे ती निभवण्यासाठी तरी आहे. लोकांना वाटावं की खरंच हे होते बरं का प्रेम करणारे, हे सांगण्यासाठी तरी आहे. कधीतरी तर ये ग वैर आपल्या जागेवर असू दे. किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम, किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम, तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ रंजिशे सही. कोणाकोणाला मी सांगू की तू का रागवली माझ्यावर, कोणाकोणाला सांगू की आम्ही का एकमेकांपासून वेगळे झालोय, किती सांगणार. लोकांना दाखवण्यासाठी तरी ये. तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ, माझ्यावर तू रागवलीस ना, या दुनियेवर तर नाही, मग सगळ्यांसाठी तरी ये, सगळ्यांसमोर ये, नको एकटी येऊस, सगळ्यांसमोर ये, सगळ्यांना दाखवण्यासाठी ये. पण कधीतरी तरी ये, रंजिशे सही, दिल ही दुखाने के लिए आ रंजिशे सही. श्रोते हो, अहमद फराज यांचे शब्द, मेहंदी हसन यांचा आवाज ऐका. आणि या शब्दांच्या सुगंधामध्ये, शब्दगंधामध्ये रम मांडवा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर. धंदा वाढवायचाय पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज. रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष.
0: भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300-2888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

रोकते हैं तो सिसकी की आवाज आती है। बारिश के जाने के बाद भी देर तक

जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
8: PM सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
9: हर घर सूर्यघर.
10: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
11: विश्वास नाशिककरांचा.
10: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: तुमचे बिल या वस्तू, कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी,
0: संधेची पळी
1: बाबांना पूजेसाठी,
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या, अमखास गिफ्ट हे घ्या, शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं, आता राखी पौर्णिमेला दादाला बघू,
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे.
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं.
2: ऑफर कालावधी मर्यादित. अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नमस्कार, मी विवेकराज ठाकूर आणि आपण ऐकत आहात न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, फक्त रेडिओ विश्वास 90.8 FM. आजकाल महाराष्ट्रातील अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये रिडेव्हलपमेंट हा चर्चेचा विषय आहे. जुन्या इमारती, वाढता देखभाल खर्च, आधुनिक सुविधा आणि वाढलेली मालमत्तेची किंमत यामुळे अनेक रिडेव्हलपमेंटचा विचार करत आहेत. पण रिडेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय, सोसायटीचे हक्क काय आहेत, डेव्हलपर कसा निवडावा आणि दोन्ही बाजूंनी कोणती काळजी घेतली पाहिजे, या सर्व प्रॅक्टिकल प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तर देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत
1: ऍडव्होकेट विद्युलता कांतीलाल तातेड.
0: मॅडम, न्याय संवाद मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
2: धन्यवाद.
0: मॅडम, सर्वात प्रथम रिडेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय आणि सोसायटीला रिडेव्हलपमेंट करण्याची गरज कधी भासते?
2: रिडेव्हलपमेंट म्हणजे मुळात असं आहे की प्रत्येकाला जे स्वतःचं घर आहे ते अधिक सुंदर, अधिक चांगलं मिळावं ही एक अपेक्षा असते. आणि ह्या अपेक्षेनुसार जेव्हा एखादी इमारत 30 वर्ष म्हणजे इतकी जुनी झालेली असते तर तेव्हा ती जी इमारत आहे ती पुनर्विकासाकरता म्हणजे रिडेव्हलपमेंट करता पात्र आहे असं साधारण नियम आहे. म्हणजे 30 वर्षापर्यंत होतात त्याच्या आधीच्याही बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट, पण साधारणत जो निष्कर्ष आहे तो साधारण 30 वर्षापर्यंतची जी जुनी बिल्डिंग आहे ती रिडेव्हलपला जाऊ शकते.
0: राईट.
2: तर अशी जी बिल्डिंग असते की जिला 30 वर्ष पूर्ण झालेले आहेत, तर ही बिल्डिंग जर आपल्याला रिडेव्हलपला द्यायची असेल तर ती देताना जर तिथे सोसायटी असेल तर त्याबाबत आपण काय काय काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ह्या बाबतीत पहिले ज्यांना डेव्हलपला द्यायची आहे त्या लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे ते आपण प्रथम पाहू.
0: राईट.
2: तर जी काही संस्था आहे ती संस्था आधी नोंदणीकृत पाहिजे जर सोसायटी असेल तर. आणि जी सोसायटी नोंदणीकृत आहे तिचा इफेक्ट 7-12 उतार्यावर आलेला पाहिजे. म्हणजे बरेचदा असं होतं की ज्या पहिल्या बिल्डिंग आहेत ह्या बिल्डिंगला म्हणजे मूळ जे मालक होते त्यांचीच नावं राहून गेलेली आहे. त्यांनी कोणाला तरी विकसनाला दिली होती या त्यांनी स्वतः ती बिल्डिंग बांधलेली होती, परंतु ही जी सोसायटी स्थापन झालेली आहे ही नंतर बिल्डरनी करून दिली नाही, मग ती लोकांनी स्वतः स्थापन करून घेतली. परंतु जमिनीचं जे टायटल आहे ते सोसायटीच्या नावाने हस्तांतरित झालेलं नाही असं बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे. तर त्यामुळे सगळ्यात आधी सोसायटीच्या मेंबर्सनी आपली नोंदणी तर झालेली आहे परंतु 7-12 उतार्यावर कोणाचं नाव आहे, म्हणजे जागा मालकाचंच नाव आहे अजून की सोसायटीच्या नावाची नोंदणी झालेली आहे हे पहिले तपासून पाहायला पाहिजे. जर समजा पहिल्याच मालकांचं नाव असेल तर आता बरेचदा असं होतं 30 वर्ष जेव्हा आपण म्हणतोय तर ते पण मालक अस्तित्वात असतील तोपर्यंत हे आपण गृहीत धरू शकत नाही.
0: बरोबर.
2: या डेव्हलपर असला तरी तो आपल्याला उपलब्ध होईलच अशी खात्री नसते. मग ह्या केसमध्ये आपण मानीव हस्तांतर म्हणून एक प्रकार आहे की त्यामध्ये तुम्ही केस दाखल करून ऑर्डर घेऊन तो जो प्लॉट आहे ती जी जागा आहे तळ जागा आणि वरचं बांधकाम हे सोसायटीच्या नावावर पहिले हस्तांतरित करून घ्यावं लागतं. आता ते हस्तांतरित करून घेताना सोसायटीचे जितके मेंबर आहेत त्या सर्व मेंबर्सनी स्टॅम्प ड्युटी भरलेली पाहिजे, म्हणजे त्यांचा दस्त नोंदवलेला पाहिजे. तर आता आपण जर पाहिलं तर बऱ्याच बिल्डिंगला असं झालेलं आहे, कारण पूर्वी काय होतं सोसायटीला एक्झम्प्शन होतं की पहिला जो सभासद असेल त्यांनी नोंदवलं नाही तरी चालेल असा नियमच होता तो. त्यामुळे काय होत होतं आणि MSFC जी होती महाराष्ट्र हाऊसिंग फायनान्स तर ह्या सोसायटीकडनं म्हणजे त्यांच्याकडनं फायनान्स पण पूर्ण सोसायटीला उपलब्ध होत होता, म्हणून मग त्या काळात रजिस्टर डॉक्युमेंट बरेचसे आढळत नाही. तर म्हणून सगळ्यात आधी जी काळजी घ्यायची की जेवढे मेंबर आहेत त्या मेंबरचा करारनामा मुद्रांक शुल्क भरून नोंदणी फी भरून रजिस्ट्रार ऑफिसला नोंदवलेला आहे का नाहीये. जर तो नोंदवलेला नसेल तर त्या लोकांना सगळ्यात आधी काय करावं लागतं तो करारनामा नोंदवून घ्यावा लागतो. आता त्यांचा जर जुन्या काळात कुठे अभय योजना वगैरे दरम्यान येऊन गेली त्यावर तो 10 अथवा 20 रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर केलेला दस्त त्यांनी जो अभय योजनेत दाखल करून कमी पडलेला मुद्रांक शुल्क जर भरलेला असेल तर मग आता फक्त त्यांना जो डिफरन्स आजच्या बाजार मूल्याप्रमाणे येतोय तेवढाच भरावा लागेल. पण जर समजा त्यांनी ते केलेलं नाही आणि फक्त 10 आणि 20 रुपयाच्या स्टॅम्पवर आहे तर त्यांना आजच्या बाजारभावाप्रमाणे त्यांना 6% मुद्रांक शुल्क लागतो. पण जर समजा ते जर ओरिजिनल सभासद असतील, म्हणजे जेव्हा सोसायटीची नोंदणी केली त्या नोंदणी करताना त्यांचं नाव जो मूळ सभासद यादीत असेल तर त्यांना 1% नोंदणी फी आणि 1% स्टॅम्प ड्युटी लागतो.
0: अच्छा.
2: हा, तर तो त्यांना आधी भरून घ्यावा लागेल.
0: ओके.
2: म्हणजे ही ड्युटी भरल्यानंतर मग त्यांचं ते जे फायनल कन्व्हेयन्स आहे ते होत असतं. आणि जेव्हा सोसायटीच्या लाभात हे हस्तांतर पत्र नोंदवलं जातं त्यानंतर मिळकतीच्या रेकॉर्डला म्हणजे 7/12 उताऱ्याला सोसायटीच्या नावाची नोंद होते. म्हणजे जोपर्यंत हे पहिलं टायटल क्लिअर नाहीये.
0: ओके.
2: म्हणजे ह्यामध्ये जी काही सोसायटी आहे त्यांनी सगळ्यात आधी हे स्वतःचे कागद तपासणं आवश्यक आहे की जेवढे त्यांचे मेंबर आहेत त्यांचा रजिस्टर दस्ता आहे सोसायटीच्या लाभातलं खरेदी खत झालेलं आहे हे त्यांनी पहिले चेक केलं पाहिजे.
0: माझा तो पुढचा प्रश्न तोच होता की रिडेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वी सोसायटीने कोणती प्राथमिक तयारी करावी. ही प्राथमिक तयारी आहे की
2: तयारी असते.
0: आणि मॅडम सोसायटी आता रजिस्टर्ड आहे तर काही काही ठिकाणी सोसायटी नसेल म्हणजे अपार्टमेंट असेल तर मग इन दॅट केस काय होतं.
2: हो, तर अपार्टमेंट मध्ये काय चाललंय म्हणजे बऱ्याच ह्याला आता साधारण आपण 2005 पुढच्या जर बिल्डिंग पाहिल्या तर त्याला बऱ्यापैकी अपार्टमेंटची नोंद झालेली आढळते आपल्याला. म्हणजे ती कामं म्हणजे लोकांना तोपर्यंत की ही नावं लावावी लागतात याचं नॉलेज झाल्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी आहेत नंतरच्या. पण त्याच्या पूर्वीच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्यात बऱ्याच केसमध्ये आपल्याला अपार्टमेंटचं नाव म्हणजे रिडेव्हलपला जेव्हा येतं तेव्हा पाहिलं जातं की अजून ह्याला पहिल्याच मालकाचं नाव आहे. मग त्याही केसमध्ये डीड ऑफ डिक्लरेशन जे झालेलं असतं त्या डिक्लरेशनची कॉपी आणि प्रत्येक सभासदाचं जे डीड ऑफ अपार्टमेंट झालंय त्यांची कॉपी देऊन तलाठ्याकडे पहिले ती नोंद करून घ्यावी लागते. त्याही केसमध्ये जर समजा कोणी करार नोंदवलेला नाहीये म्हणजे असं खूप कॉमन आहे त्या म्हणजे आपण जर हे 2005 पूर्वी पाहिलं किंवा 2000 पूर्वी जास्त असे डॉक्युमेंट आढळतात की लोकांनी स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क भरणं हे एवढं रिक्वायर्ड वाटत नव्हतं लोकांना की आपल्याला कर्ज नाही घ्यायचंय तर डॉक्युमेंट नोंदवलेलं नाहीये तर त्यांनाही ती ड्युटी जसं सोसायटीच्या बाबतीत आहे तशीच त्यांनाही ती ड्युटी भरूनच डॉक्युमेंट करून घ्यावं लागतं आणि आधी त्यांना नोंद करून घ्यावी लागते.
0: ओके.
2: हा, म्हणजे ही पहिलं झालं की 7/12 उताऱ्यावर नोंद करून घेणं म्हणजे सोसायटीची आणि किंवा अपार्टमेंटची. ती नोंद झाल्यानंतर आता पुढची जी काळजी घ्यायची असते साधारण ह्या 30 वर्ष पूर्वीच्या बिल्डिंग आहे तर ह्यामध्ये काय होतं की बरेचदा रिसेल झालेले असतात किंवा जो मूळ सभासद आहे किंवा ज्यांनी फ्लॅट परचेस केलेला आहे त्यांची डेथ पण झालेली असू शकते. मग तिथे आता कोण कोण वारस आहेत म्हणजे जो व्यक्ती गेलाय त्याला कोण कोण वारस आहेत त्या वारसांच्या लाभातलं काही डॉक्युमेंट झालंय म्हणजे काही हक्क सोड वगैरे करून त्यांनी मालकी हक्क करून घेतलाय किंवा जे मूळ म्हणजे कोणाच्या लाभात आता मालकी हक्क राहिलाय हे पण एक म्हणजे पहिलेच सोसायटीवाल्यांनी किंवा अपार्टमेंटवाल्यांनी जेवढे अपार्टमेंट धारक आहेत त्या प्रत्येकाच्या केसमध्ये काय काय आहे हे जर पहिलेच पाहून ठेवलं तर बरं होतं. कारण बरेचदा असं होतं की नंतर काही लोक म्हणजे अवेलेबल नसतात किंवा त्याच्यात डिले होतो.
0: ओके.
2: आणि आपल्याला हा जर डिले टाळायचा असेल तर ही प्राथमिक तयारी आहे का त्यांनी त्यांच्या प्रत्येक अपार्टमेंट होल्डरनी दस्त नोंदवलेला आहे का नाहीये आणि नेक्स्ट थिंग का त्या प्रत्येकामध्ये जो ओरिजिनल ओनर होता तोच आहे की कोणी वारस लागले दरम्यान रिसेल झालेलं आहे तर तशा फाईल्स प्रत्येक अपार्टमेंटच्या त्यांनी तयार केलेल्या उत्तम राहील.
0: ओके. आणि मॅडम इंडिव्हिज्युअल लेवलला सभासदांनी कोणत्या कागदपत्रांची स्वतः तपासणी करायला पाहिजे.
2: आता प्रत्येकाने जे पाहायचंय ते की म्हणजे आपलं हे डॉक्युमेंट नोंदवलेलं आहे का नाही त्यानंतर मिळकतीच्या रेकॉर्डला जी नोंद झालेली असते म्हणजे आता अपार्ट सोसायटीमध्ये सभासदांची नावं लागत नाही तिथे फक्त सोसायटीचं नाव असतं. पण जर अपार्टमेंट असेल तर अपार्टमेंटला 7/12 उताऱ्याला अपार्टमेंटचं नाव असतं पण फेरफार नोंदीमध्ये सभासदाचं नाव येतं. जर तिथे रिसेल वगैरे झालेला असेल तर त्यांनी ती रिसेल मध्ये आपल्या फेरफार नोंदीमध्ये नोंद झालेली आहे का नाही हे त्यांनी पाहून घेतलं पाहिजे. नंतर शेअर सर्टिफिकेट वगैरे कोणाच्या नावावर आहे हे त्यांनी चेक करून घेतलेलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येकाने म्हणजे त्याचं त्याचं जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते आपल्याकडे आहे की बँकरन साधारणत कुठलीही मिळकत खरेदी करताना सदनिकांना तर विशेष करून लोन घेऊनच झालेले असतात, तर ते आपण बँकेकडेच राहून गेलं नाहीये ना, आपल्याकडे आहे का नाही ते मूळ दस्तऐवज आपल्या ताब्यात आहेत का नाही तेही चेक करून घेतलेलं पाहिजे. या सर्वसाधारण गोष्टी असतात चेक करून घ्यायला.
0: मॅडम, डेव्हलपर निवडताना सोसायटीने कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं?
2: आता डेव्हलपर जेव्हा आपण निवडतो काय असतं की ही तसं म्हटलं तर तीन पायाची शर्यत आहे, कारण दोघांचे पाय एकमेकांशी बांधलेले आहे.
0: बरोबर.
2: देणारा जो आहे तो ताब्यात देतोय जागा आणि हा बांधून त्याला देणार आहे जो बिल्डर येतो. तर म्हणून ज्या काही टर्म कंडिशन असतात किंवा जो काम करणारा माणूस आहे तो व्यवस्थित काम करणारा आहे ना, त्याचं जे काही रेप्युटेशन आहे मार्केटमधलं, म्हणजे लीगल वेगळी गोष्ट आहे पण त्याच्या जोडीलाच त्यांनी त्याचं जे रेप्युटेशन आहे रिडेव्हलपच्या बिल्डिंगचा त्याला किती अनुभव आहे ते पण आधी पाहून घेतलं पाहिजे. कारण एखादा प्लॉट घेऊन डेव्हलप करणं आणि रिडेव्हलप करणं याच्यात बराच फरक आहे, कारण खर्चाचा जो अंदाज असतो तो दोन्हीकडे खूप वेगवेगळा आहे. आणि इथे पहिल्या ज्यांचं मुळात फ्लॅट आहे असे लोक असतात, म्हणजे त्यांच्या तिथे भावना असतात तिथे, त्यामुळे तिथलं डेव्हलपमेंट आणि तुम्ही ओपन प्लॉटवर जे डेव्हलप करताय याच्यात खूप फरक असतो. तर म्हणून ज्याला हा अनुभव आहे की तो रिडेव्हलपच्या बिल्डिंग घेऊन त्यांनी रिडेव्हलप केली आहे त्या वेळेत पूर्ण केली आहे, म्हणजे मुदत किती तो त्यांनी दिली होती आणि तेवढ्या मुदतीत काम पूर्ण केलंय, ते काम पूर्ण केल्यानंतर कामाची क्वालिटी वगैरे त्यात गोष्टी पाहणच आहे. आणि त्या करून लोकांना ताब्यात देताना म्हणजे कुठे वाद नाही झाले ना, स्मूथली सगळं गेलेलं आहे ना, हे सगळं चेक करून घ्यायला पाहिजे पहिले.
0: आणि आता जर आपण डेव्हलपरच्या दृष्टीने पाहिलं तर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट स्वीकारण्यापूर्वी त्याने कोणता लीगल ड्यू डिलिजन्स करावा?
2: आता त्याच्यात जे पहिल्याही याच्यात सांगितलं की प्रत्येक सभासदाचं म्हणजे जेवढे अपार्टमेंट होल्डर आहे या शेअर म्हणजे सभासद आहेत सोसायटीचे त्या प्रत्येकाचा फायनल दस्त नोंदवला गेलेला आहे ना, म्हणजे कारण हे नंतर निघतं नाही तर मग. आणि ही जी असते ना ही आर्थिक तयारी लोकांची नसते, म्हणजे आता तेव्हा कसं असतं की आपल्याला आता डेव्हलप करून जास्त क्षेत्र मिळणार आहे, काही खर्च आपल्याला लागणार नाही असं सभासदांच्या डोक्यात असतं. आणि जर तिथे तुम्हाला ड्युटी भरून करायचं आहे आणि ती आजच्या भावाने भरायची आहे तर तो खर्च बराच हेवी असतो. तर म्हणून मग डेव्हलपरनी घेताना प्रत्येक सभासदाचा दस्त नोंदवलेला आहे ना हे आधी चेक करून घ्यावं. नंतर जे मघा सांगितलं तसं की ते मूळ सभासदच अव्हेलेबल आहे का, मयत झालेले आहे, त्यांचे कोण वारस आहे, कारण काही काही ठिकाणी ही अडचण येते की वारसांमध्ये ताळमेळ नसतो, वाद असतात, मग तिथे ना ती बिल्डिंग डेव्हलपला घेताना म्हणजे ती लवकर येऊ शकत नाही. तुम्ही आज टर्म कंडिशन काहीतरी ठरवाल की ह्या ह्याच्यावर मी घेतोय डेव्हलपला, पण उद्या जर एखाद्या सभासदाचा जरी वाद असला त्याच्या कुटुंबाचा वाद जर असला तर मग तुम्हाला ती डेव्हलपला घेताना कोणाकडनं घेणार ना त्यांच्यापैकी, म्हणजे तो लवकर प्रश्न सुटत नाही. मग तुम्ही आजच्या ज्या टर्म कंडिशन ठरवाल त्याच तुम्हाला 6 महिन्यानंतर 8 महिन्यानंतर तशाच ठेवता येतील का हे फिक्स सांगता येत नाही, कारण नियमांमध्ये सारखे बदल होत असतात, मार्केटची परिस्थिती पण बदलत असते. तर त्या दृष्टीने ही पूर्तता आधी पाहावी की ही सगळी आहे ना, सगळे लोक अव्हेलेबल आहेत ना, मगच त्यांनी पुढे जावं. आणि सोसायटीच्या बाबतीत त्यांना त्यांचे बॅलन्स शीट वगैरे जे आहे ते ऑडिट करून घेतलेलेच लागतात, त्याशिवाय पुढे जाता येत नाही. तर म्हणून तेही त्यांनी चेक करून घ्यावं सोसायटीच्या बाबतीत.
0: राईट. मॅडम, आर्किटेक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ऍडव्होकेट यांची भूमिका रिडेव्हलपमेंट मध्ये किती महत्वाची असते?
2: नाही, आता प्रत्येक जण त्याच्या त्याच्या जागेवर महत्वाचाच आहे. म्हणजे आता जर आपण आर्किटेक्टचं म्हटलं तर तो जो प्लॅन बनवून ते देणार असतात तर हा जो प्लॅन आहे तो म्हणजे पहिल्या लोकांनाही सुटेबल झाला पाहिजे, त्यांना जे काही मिळत आहे. आणि ह्याच्यात एक महत्त्वाचं असं आहे की जो काही बिल्डिंग प्लॅन असतो ना तो रिडेव्हलपच्या ह्याच्यातही सभासदांनी पहिलेच पाहून घ्यावा, म्हणजे तो यांना नियर अबाउट जो मंजूर होणार आहे पुढे कॉर्पोरेशनमध्ये तसाच प्लॅन त्यांना द्यायला लावायचा. आणि तो जो प्लॅन आहे तो यांनी पहिलेच तपासून घ्यायचा, कारण प्रत्येकाच्या डोक्यात वेगळी आयडिया असते आणि प्रत्यक्ष प्लॅनवर काय येत आहे ते आधी चेक करून घेणं गरजेचं असतं. तर म्हणून मग आर्किटेक्टचा जो काही रोल असतो की नेमका किती कार्पेट एरिया मिळणार आहे, तो काही हिडन तर नाहीये ना, म्हणजे जो म्हणतात तसाच येतोय ना. बाल्कन्या वगैरे कशा आहेत, बाकीच्या सोयी सुविधा कशा मिळणार आहे, पार्किंगच्या काय सुविधा आहेत, या सगळ्या आपल्याला आर्किटेक्टकडनं क्लिअर होऊ शकतात. तर म्हणून मग आर्किटेक्टचा रोलही महत्वाचाच असतो. आणि ऍडव्होकेट तर हा कसा आहे ना की तुमची बाजू सांभाळतो तो. जसं पहिले म्हटलं, ही तीन पायाची शर्यत आहे, पण ह्याच्यात दोघांचाही बरोबर जो काही आहे की डेव्हलपरलाही परवडलं पाहिजे आणि जो जागा मालक आहे जे फ्लॅट होल्डर आहे त्यांनाही त्याच्यातनं रिटर्न व्यवस्थित मिळालं पाहिजे. या पद्धतीचं डॉक्युमेंट करून घेण्याचं काम ऍडव्होकेट बरोबर करून घेतात.
0: बरोबर. मॅडम, तुमच्या अनुभवातील एखादं असं उदाहरण सांगाल का जिथे योग्य तयारीमुळे मोठा वाद टळला?
2: आता मध्ये एक बिल्डिंग होती आमच्याकडे, रिडेव्हलपचीच होती, अपार्टमेंटच होतं ते. पण त्याच्यात असं झालेलं होतं की पहिली व्यक्ती मयत झालेली होती जी मूळ ओनर होती, आणि पुढे त्यांची मिसेस आणि म्हणजे मुलानंतर आई पण वारस होते. तर म्हणून मग त्यांची मिसेस आणि आई असे दोनच लिगल हेअर होते, त्यांना आपत्य नव्हतं काही. आणि मग काय होतं, हे सासू सुनांचं जमत नव्हतं.
0: अच्छा.
2: ती सासू आणि दोघंही इथे नव्हते, म्हणजे ती सूनही इथे राहत नव्हती आणि सासू होती ती पण इथे नाही, ती दुसऱ्या मुलाकडे दुसऱ्या गावाला राहत होती, त्यामुळे दोघंही इथे नव्हते. आणि त्यांना काही म्हणजे ती डेव्हलप होणं आणि काही त्यातून जे मिळणार आहे त्याच्या फायद्यांकरता खास इंटरेस्ट नव्हता. म्हणजे बिल्डिंग मधल्या लोकांचा जो इंटरेस्ट तो त्यांचा नव्हता. त्यांना काही झालं झालं, नाही झालं नाही झालं. या लोकांनी खूपदा त्यांच्याशी संपर्क केला होता, म्हणजे आमच्याही 6-8 महिन्यांपासून बैठका चालू होत्या. म्हणजे ते लोकही यायचे, तो बिल्डरही यायचा कसा मार्ग काढायचा म्हणून. मग तसं चालू होतं, म्हटलं सगळं एकदा फायनल ठरू द्या, तुमचा प्लॅन वगैरे सगळं फायनल होऊ द्या. मग ते सगळं झाल्यानंतर मग आम्ही त्यांना सगळ्या सभासदांकडनं सह्या घेऊन मग त्यांना एक नोटीस वजा पाठवलं पत्र की बा असं असं आहे, तुमच्यामुळे तो फरक पडतोय. तर फायदा होऊन गेला. नोटीस गेल्यानंतर दोन्ही पार्टी आल्या आमच्याकडे. मग एकाने काही पैसे घेऊन हक्कसोड करून दिलं आणि पुढे तो डेव्हलपला निघून गेली ती मिळकत. असं
0: मॅडम, रिडेव्हलपमेंट सुरू करण्यापूर्वी सोसायटी आणि डेव्हलपर या दोघांनाही कोणती काळजी घ्यावी याबद्दल आपण अतिशय महत्वाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. श्रोत्यांनो, पुढील भागात आपण रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट, बँक गॅरंटी, रेंट, कॉर्पस फंड, डेव्हलपर आणि सोसायटीचे हक्क, प्रोजेक्ट अडकल्यास उपलब्ध कायदेशीर उपाय आणि रिडेव्हलपमेंट मधील सामान्यवाद याविषयी चर्चा करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. आपण ऐकत होता न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव. मी विवेकराज ठाकूर. कायदा समजून घ्या, जागरूक राहा आणि योग्य निर्णय घ्या.

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 2088.

0: ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे साहिल लुधियानवी यांचं. ऐकूया दिवार या चित्रपटामधलं हे गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देववर्मन यांनी.
1: कह दू तुम्हें
2: हाँ
1: या चुप रहूं
2: ना,
1: दिल में मेरे आज क्या है
2: क्या है

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे अमित कुमार आणि साधना सरगम यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं. अंजाने रिश्ते या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे अंदू मलिक यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.

0: तुमचे बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरीत 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होतं आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अगुरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: तो हमको
1: डूब मरो,
0: डूबेगा नहीं तरेगा, छप छप छप छप छप छप छप, डूबेगा नहीं तरेगा, प्यार से हम नहीं डरेगा, चाहिए जमाना कहे हमको दीवाना, अजी हम तो मोहब्बत करेगा, दुनिया से नहीं डरेगा, चाहिए जमाना कहे हमको दीवाना, अजी हम तो मोहब्बत करेगा।
2: स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना। रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर। सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088। स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा. प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61, गणेश सोमवंशी, 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

0: नाशिक करांसाठी खास सुवर्ण संधी ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्त.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: हा श्रावण मास होणार अधिक खास. अडावतकरांकडे सोनं चांदी हिरे रत्नांच्या खरेदीवर मजुरी 30% सूट आणि चांदीचं बेलाचं पान अगदी मोफत. तसंच 24 कॅरेट सोन्याचं बेलाचं पान आणि सोन्याची राखी जिंकण्याची सुवर्ण संधी. ऑफर कालावधी मर्यादित.
1: विश्वास नाशिककरांचा.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगुरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: अवकाळी पाऊस वादळ वाऱ्याची चिंता विसरून जा, पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो. नैसर्गिक आपदा असो कुठली दुर्घटना, यांच्या चिंतेपासून मुक्ती मिळवा.
6: PM फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रुपये क्लेम के रूप में किसानों को मिले.
7: मी काका सुमूर्ती शिंदे, त्यामुळे मला ह्या पीक विमाचा अनुदान रक्कम 1,38,000 रुपये मिळाले आहे. तर काही गोष्टींमुळे येत असत, त्यासाठी शेतकऱ्याने विमा ह्याचा लाभ शासनाच्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यामुळे शेतकरी समृद्ध होऊ शकेल.
8: खरीफ पीक विम्यासाठी लवकरच नोंदणी करा.
9: बँक शाखा, विमा कंपनी, कृषी ऋण समिती, जनसेवा केंद्राशी संपर्क करा.
10: पीक विमा संबंधित अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1444 वर कॉल करा.
5: पीक विमा काढा हो, सुरक्षा कवच मिळवा हो.

0: तुमचं बिल या वस्तू कानातले
1: पहिल्या पगारातून आईसाठी
0: संधीची पळी
1: बाबांना पूजेसाठी
0: मजुरी 30% सूट आहे बघून घ्या हमखास गिफ्ट हे घ्या शुद्ध चांदीचं बेलाचं पान
1: आजीला हवंच होत आता राखी पौर्णिमेला दादाला बघू
0: आणखी एक 24 कॅरेटचं सोन्याचं बेलाचं पान किंवा सोन्याची राखी जिंकण्याची हमखास संधी सुद्धा आहे
1: अडावतकरांकडे सगळंच साधलं गेलं
2: ऑफर कालावधी मर्यादित अडावतकर ज्वेलर्स अग्रो कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380016512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नो कॅश नो टेन्शन, कारण आय एम पी एस आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. आय एम पी एस सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. तर मंडळी, आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल कार्यक्रम मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 आपण ऐकू शकणार आहात गीत प्रतिमा ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण, सादरकर्ते रामचंद्र कुलकर्णी. रात्री 9:30 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम याद किया दिल ने कहा हो तुम याचं पुनःप्रसारण, सादरकर्ते धनंजय कुलकर्णी. रात्री 10 माझी कविता ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण प्रसारित होईल. रात्री 11-12 या वेळेत आपण आस्वाद घेऊ शकणार आहात गझलांचा. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. 6:10 प्रसारित होईल भक्ती संगीत. 6:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा. श्रोतेहो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो. सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का. श्रोतेहो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे. श्रोतेहो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 139. जय जय रघुवीर समर्थ, पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे, अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे.

0: राम। श्रोते हो, 137 ते श्लोक क्रमांक 141 या 5 श्लोकात समर्थ जुने ठेवणे याचा उल्लेख करतात। हे जुने ठेवणे नेमके काय आहे, कोंदाट लेसे नेमके काय आहे, ते स्पष्टपणे का दिसत नाही, असे प्रश्न हा श्लोक ऐकताना आणि वाचताना आपल्याला पडतात, हो ना? श्रोते हो, जुने ठेवणे या शब्दाची व्याप्ती खूप मोठी आहे। सर्वात प्राचीन अशा उपनिषदांमध्ये वेगवेगळी 4 ब्रह्मवाक्य दिली आहेत, त्यांना 4 महावाक्य असे संबोधतात। प्रज्ञानम ब्रह्म हे वाक्य ऋग्वेदात आले आहे। ज्ञान हेच ब्रह्म आहे किंवा प्रज्ञान हेच ईश्वराची चेतना शक्ती आहे असा त्याचा अर्थ आहे। अहम ब्रह्मासी हे दुसरे महावाक्य आहे, म्हणजे मी ब्रह्म आहे, म्हणजेच माझ्यातच परब्रह्म तत्व आहे। तत्वमसी हे तिसरे वाक्य, म्हणजे साक्षात परमेश्वर परब्रह्म तूच आहेस। अयम आत्मा ब्रह्म हे चौथे वाक्य, म्हणजेच आपला आत्मा हाच ब्रह्मतत्व आहे। थोडक्यात, ब्रह्मपद हेच जीवाचे खरे स्वरूप आहे आणि हेच जुने ठेवणे आहे, त्यातच सस्वरूप आहे। पण श्रोते हो, जीवाला असलेल्या अहंकारामुळे त्याला हे ब्रह्मतत्व दिसू शकत नाही, समजू शकत नाही। श्रोते हो, मोक्षधन म्हणजे आपल्याला जन्ममृत्यूच्या चक्रातून सोडवणारी मुक्ती हीच आपली खरी जुनी संपदा आहे। याशिवाय आपल्या पूर्वजांनी दिलेला त्यागाचा आणि प्रेमाचा वारसा हे आपले जुने ठेवणे आहे। श्रोते हो, बघा, फक्त भारतखंडातच त्याग आणि प्रेम भरून राहिले आहे। इतर सर्व देशांमध्ये आपण गेलात तर तिथे भोगवाद आहे। श्रोते हो, 4 योग, 4 वर्ण, 4 आश्रम आणि 4 पुरुषार्थ ही आपल्या सनातन धर्माची मूळ व्यवस्था आहे। जुनी गुरुकुल शिक्षण पद्धती ही सुद्धा आपली जुनी ठेव आहे आणि या सर्व गोष्टी म्हणजे जणू काही दडवून ठेवलेली गुप्त धनसंपदा आहे। पण हे सर्व पाहण्यासाठी एक दिव्य दृष्टी मात्र आपल्याला हवी आणि ही दिव्य दृष्टी आपल्याला संत प्रदान करतात। सर्व चराचर सृष्टीत परमेश्वर कोंदाटला आहे, म्हणजे भरून राहिला आहे। एखाद्या जलचर प्राण्याला जलाबद्दल काय वाटत असेल, हो, हे पाणी माझ्या भोवती अगदी माझ्यातही भरून राहिले आहे असेच त्याला वाटत असेल ना। पण त्याला पाणी काय आहे हे मात्र समजत नसेल। त्याचप्रमाणे परमेश्वराची चैतन्य शक्ती सर्वत्र घनदाट भरून आहे, पण आपल्या मीपणामुळे, आपल्या अहंकारामुळे आपल्याला आपला देह आणि ही मिथ्या सृष्टी, हा प्रपंच, हेच सगळं खरं वाटत आहे। ज्याप्रमाणे एखाद्या भक्ताला पाषाणातील मूर्तीतले ईशतत्व समजते, पण अभागी अश्रद्ध मनुष्याला मात्र तो केवळ पाषाण वाटतो, तसेच आहे हे। अनेकदा दूषित मनामुळे इंद्रियांच्या पातळीवरचे खरे ज्ञानही आपल्याला होऊ शकत नाही। त्याप्रमाणेच अंतकरणातील श्रद्धा, प्रेम, करुणा या भावनांमुळे आणि सद्गुरु कृपेमुळे ईशतत्व पाहण्याची दिव्य दृष्टी आपल्याला मिळू शकते। या सर्व भावनांमुळे जीवनात मांगल्य येते। पण काही विज्ञाननिष्ठ अश्रद्ध लोकांना मात्र हे मान्य होत नाही। पण श्रोते हो, मंदिरात गेल्यानंतर त्या मूर्तीच्या प्रसन्न भावाकडे बघितल्यावर आपल्याला अंतरंगात आनंद होतोच ना। हा अनुभव आपल्याला द्वारकेचा द्वारकाधीश बघून, जगन्नाथपुरीचा जगन्नाथ बघून आलाच असेल, हो ना? म्हणूनच मीपणा अहंकार जर टाकून दिला तर हा जुना ठेवा आपल्याला समजू शकतो. समर्थ दासबोधात सांगतात, प्रगट रामाचे निशाण आत्माराम ज्ञान घन विश्वंभरे विद्यमान भाग्ये कळे श्रीराम. त्यामुळे हा जुना ठेवा समजून घेण्यासाठी तरी आपण आपला अहंकार दूर करूया. जय जय रघुवीर समर्थ.
1: याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका.

0: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड आज.

0: श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकता रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, आज आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत ते केवडा या सुगंधी वनस्पतीबद्दल. श्रोतेहो, केवडा अतिशय सुगंधी आणि सुंदर असं पान. या केवड्याला केतकी असं सुद्धा आपण म्हणतो. केवडा ही बहुपयोगी वनस्पती असून सुगंधी औषधी आणि इतर उत्पादनासाठी त्याचा सहज उपयोग होतो. फुलांचा वापर केवडा अत्तर, केवडा तेल, केवडा सिरप बनवण्यासाठी सुद्धा केलं जातं. दीर्घकालीन असलेली डोकेदुखी किंवा इतर शिरा रोगांमध्ये केवड्याच्या लेपाचा वापर केला जातो. त्याचबरोबर मूत्रविकारावर सुद्धा केवडा ही वनस्पती उपयोगी ठरते असं तज्ज्ञ सांगतात. तर मंडळी, भेटूया पुढच्या भागात अशाच एका वनस्पतीची माहिती घेऊन.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
0: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
0: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
0: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

ट्रान्सफर IMPS ट्रान्सफर रांगा नाहीत वाट पाहणंही नाही विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक IMPS सेवा क्षणात पैसे सुरक्षित व्यवहार विश्वास

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.

0: मला नेहमीच वाटतं आपल्या दागिना सगळ्यांपेक्षा हटके सुंदर अगदी आपल्या मनासारखा असावा.
1: काय सांगताय, तुम्हालाही तसंच वाटतं?
2: म्हणूनच तर सुरू झालाय वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल. आपल्या आवडीचा दागिना घडवा तेही बजेट मध्ये आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
0: वडनेरे सराफांचा ऑर्डर फेस्टिवल 31 ऑगस्ट पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना.
8: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
7: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
8: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
7: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
9: कभी हमने नहीं

रसिक हो, एक जमाना असा होता की सगळी बॉलीवूड सृष्टी एका सुरात गात होती, तुमसे अच्छा कौन है, हो पण कुणाला, तर ते शमशेर कपूरला। शमशेर कपूर नाही समजलं, ओके हा शमशेर कपूर म्हणजे शम्मी कपूर, होय बॉलिवूडचा पहिला रॉक स्टार आणि भारताचा एल्विस प्रिस्ले शम्मी कपूर। खरं तर हा चित्रपटाचा राजकुमारच म्हणायचा, डॅशिंग आणि हँडसम हंक राजकुमार शम्मी कपूर।

14 ऑगस्ट 2011 हा या राजपुत्राचा म्हणजे शम्मी कपूरचा स्मृती दिन. रेडिओ विश्वास, मी रामचंद्र कुलकर्णी आणि गीत प्रतिमेचे आपले असंख्य श्रोते, आज आपण याच निमित्तानं आठवणी जागवतोय आपल्या शम्मीजींच्या. पण मंडळी, आठवण्यासाठी आधी विसरावं लागतं, नाही का? आणि आपण विसरलो कुठं आहोत आपल्या या लाडक्या आणि देखण्या हिरोला? शम्मी कपूर स्वतःच आपल्याला सांगतायत, तुम मुझे यूं भुला न पाओगे, जब कभी भी सुनोगे गीत मेरे, संग संग तुम भी गुनगुनाओगे. खरे शम्मी जी, हम तुम्हें यूं भुला न पाएंगे.

मित्रांनो, शम्मी कपूर हे बॉलिवूडचे पहिले रॉकस्टार. पण ते रॉकस्टार एका रात्रीत नाही झाले. हो, बरेच पापड लाटावे लागले त्यांना त्यासाठी. पहा ना, त्यांचे वडील कोण? तर खुद्द पृथ्वीराज कपूर. मोठा भाऊ कोण? शोमॅन राज कपूर. तरीही त्यांना रुपेरी पडद्यावर डायरेक्ट एंट्री मिळाली नाही. आधी पृथ्वी थिएटरात नोकरी केली त्यांनी, एक ज्युनियर आर्टिस्ट म्हणून. आणि त्यांना पगार किती होता? पगार होता 50 रुपये महिना. दैव पहा, वडिलांच्याच पृथ्वी थिएटरात 50 रुपयावर काम. मग पहिला चित्रपट आला त्यांचा, जीवन ज्योती. वर्ष होतं 1953. हा जीवन ज्योती सुपर फ्लॉप झाला, म्हणजे या जीवन ज्योतीनं काही प्रकाश पाडला नाही. मग ओळीनं 15 सिनेमे पडले. ओळीनं फ्लॉप सिनेमाचा हिरो असा शिक्काच बसला त्यांच्यावर. बिचारे. लैला मजनूमधला हा आपला मजनू खरंच पॅकअप करून निघाला होता परत, बॅक टू पॅव्हिलियन. काय करणार ना, चल दिया कारवा.

पण म्हणतात ना मंडळी, वही होता है जो मंजूरे खुदा होता है, हा वही हुआ। सुबोध मुखर्जींचा तुमसा नहीं देखा हा आला। आला म्हणजे काय, नाचत गाचत आणि शोर सरावा करीतच आला। लोकांना शम्मीचा हा धसमुसाळा अवतार प्रचंड आवडला आणि एक लपलेला रॉकस्टार सामने आला, म्हणजे फटा पोस्टर निकला, हीरो छुपने वाले सामने आ।

0: तो बता।
1: तुमसा नहीं देखा, मित्रांनो, हा तुमसा नहीं देखा शम्मीसाठी गेम चेंजर ठरला। आधीची मवाळी मे संपली त्यांची आणि आला जहाल, डान्स करणारा, पुरीची हृदय राजरोस चोरणारा एक प्लेबॉय। होय, मग तो जंगली झाला, जानवर झाला, प्रोफेसर झाला, राजकुमार झाला, प्रिन्स झाला आणि हो तो ब्रह्मचारी सुद्धा झाला। एवढं सगळं करून या ब्रह्मचारीत इमेज आणखीन मोठी झाली त्यांची, प्रगल्भ झाली। आता तो स्टार होता, या स्टारचा तो ॲक्टर झाला, बेस्ट ॲक्टर हे फिल्मफेअरचं अवॉर्ड तो घेऊन गेला। या सिनेमामध्ये अनाथ पोरांची काळजी पुढच्या लेकरांप्रमाणे घेणारा हा बाप प्रेक्षकांचे डोळे अक्षरशः भिजवून गेला। मैं गाऊं तुम सो जाओ, सुख सपनों में खो जाओ।

पाच दशकांची म्हणजे 50 वर्षांची करिअर आणि 100 वर पिक्चर्स. पूर्वार्धात दिल देखे देखो, दिल तेरा दीवाना, कश्मीर की कली, तिसरी मंजिल, एन इव्हनिंग इन येस पॅरिस आणि असे बरे चित्रपट त्यांचे तुफान चालले. शम्मी कपूरचे भन्ना डान्सेस पाहायला लोक अक्षरशः गर्दी करत. मोहम्मद रफी म्हणजे तर काय जादूगार, आणि त्यांचा स्वर्गीय आवाज शम्मीजींना इतका फिट बसला की पूछो ब. रफीचा हा आवाज शम्मीसाठी खरंच वरदान ठरला. त्या दोघांची 170 सोलोज आहेत. सगळी गाजली, हिट झाली आणि ही जोडीसुद्धा धमाल ठरली. आवाज रफी साहेबांचा, पडद्यावर शम्मी आणि म्युझिक हुपेन नय्यरचं असेल तर मग काय विचारू नका, फक्त ऐका आणि थक्क व्हा. कारण हे गाणे ऐसे की आपको दिल लगाना पडेगा.

श्रोत्याहो, वय मोठं खोटम असं आपण म्हणतो, पण वय हेच खरं असतं. शम्मी कपूरचं हे तेच झालं. वय वाढलं, वजन वाढलं. हिरो म्हणून त्यांचा शेवटचा सिनेमा म्हणजे छोटे सरकार, वर्ष 1974. आणि आता सुरू झाली त्यांची सेकंड इनिंग्स. पण या इनिंगमध्येही त्यांनी छान फटके मारले. अंदाज, प्रेमरोग, विधाता, बेताब, हिरो आणि असे कित्येक. पण मित्रांनो, आता हेही जवळपास संपत आलं होतं. हळूहळू, आहिस्ता आहिस्ता. कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता दोस्तों, नहीं मिलता.

शम्मी कपूर बहुरंगी होते, बहुढंगी होते. स्वतःचे डान्सेस स्वतःच ते कोरिओग्राफ करायचे. मनोरंजन हा पिक्चर त्यांनीच डिरेक्ट केला होता. इंटरनेट आणि टेक्नॉलॉजी यांचे तर ते फॅन होते, चाहते होते. शिवाय ते एक माणूस म्हणूनही मोठेच होते. खरंच आजही त्यांना तुमसे अच्छा कौन है असंच म्हणावं असं वाटतं. मित्रांनो, रेडिओ विश्वास, मी रामचंद्र आणि आपल्या सगळ्यांची शम्मी कपूर यांच्या स्मृतीस आदरांजली. एक ॲक्टर, एक कलावंत म्हणून ते तिसरी मंजिलच नव्हे तर एका मोठ्या उंचीवर पोचले होते. त्यांच्याकडे पाहून आज आपण एवढंच म्हणू शकतो, शम्मीजी तुमने मुझे देखा होकर मेहरुबा. शुभरात्री.

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओढेकर ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: आता ऐकूयात 7 फेरे या चित्रपटामधलं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. कैफे आझमी यांच्या गीताला संगीत दिलं आहे सुधीर सेन यांनी.
3: घुंगरे जागे साज, आधी आधी.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत दस्तक या चित्रपटामधलं. संगीतकार मदन मोहन.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी
2: ऐकणार आहोत. पीरवहिरात या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

0: पैसे पाठवायचे तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे झील के उस पार या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक टाइम चेक
2: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
2: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह। विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास।
1: आशा भोसले आणि विनोद राठोड यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत, चांदणी या चित्रपटामधलं। आनंद बक्षी यांची शब्दरचना, शिवहरी यांचं संगीत।

कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं शेहरे यार यांचं गीत. हे गीत आहे फासले या चित्रपटामधलं आणि संगीतकार शिव

0: नाशिककरांसाठी खास सुवर्ण संधी. ओरेकल ज्वेलर्स मध्ये आता सर्व सोन्याच्या दागिन्यांवर घडणावळ फक्त 9%.
1: होय, सोन्याची खरेदी करा आणि घडणावळीत होणार मोठी बचत.
0: ही खास ऑफर 15 ते 22 ऑगस्ट पर्यंत.
1: ओढेकर ज्वेलर्स, समाधानाची समृद्ध परंपरा. विद्या विकास सर्कल गंगापूर रोड आणि ओढेकर बंधू सराफ जव्हेरी सराफ बाजार नाशिक.
2: कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं छोटे बहू या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत दावत या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं नक्षलालपुरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे बिपिन बाबुल यांनी.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: किशोर कुमार यांनी गायलेलं अंजान ह्यांचं गीत आता ऐकूयात. संगीत राजेश रोशन यांचं आहे, तर चित्रपट आहे 2 और 2 5.

John Lennon.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: याद किया दिल ने कहा.
3: नमस्कार रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिकांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला एपिसोड आहे याद किया दिल ने कहा हो तुम. आजच्या या कार्यक्रमात आपण शोले या चित्रपटातील एका न चित्रित झालेल्या कव्वालीबाबत बोलणार आहोत. आता तुम्ही म्हणणार आम्ही शोले 100 वेळेला पाहिला त्यात कुठे आम्हाला कव्वाली दिसलीच नाही. बरोबर आहे, कव्वाली ही कधी पिक्चराइज

या सिनेमाचे गारुड अजून देखील प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. गेल्या 50 वर्षात शोले या नावाशिवाय कोणत्याही चित्रपटाची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही, इतकं अढळ स्थान शोले या चित्रपटाला आहे. शोलेनं रसिकांच्या मनात आणि समाज माध्यमात मिळवलेलं जे स्थान आहे ते अबाधित आहे. मित्रांनो, या चित्रपटाचे मेकिंग, या चित्रपटाचे प्रदर्शन, या सिनेमाला मिळाले अभूतपूर्व यश, या सिनेमाला मिळालेला एकमेव फिल्मफेअर पुरस्कार, या सिनेमाचा भारतीय सिनेमावर झालेला परिणाम यावर गेल्या 50 वर्षात अनेक वेळेला चर्चा झाली आहे. यावर्षी देखील ही चर्चा चालूच आहे. यातून अनेक नवीन घटना, नवीन माहिती समोर येते आहे. मेकिंग ऑफ क्लासिक मूव्ही शोले या पुस्तकात शोले या चित्रपटाच्या मेकिंगची संपूर्ण कहाणी आलेली आहे. शोले हा इथल्या समाज मनात आणि माध्यमांमध्ये अतिशय खोलवर रुजलेला चित्रपट आहे. त्यामुळे शोले विषयीच्या बातम्या लोक आवडीनं ऐकत असतात, वाचत असतात. मित्रांनो, या शोले चित्रपटात एक कव्वाली देखील होती. ही कव्वाली रेकॉर्ड देखील झाली होती, पण या कव्वालीचं पिक्चरायझेशन मात्र होऊ शकलं नाही. याचं कारण काय असावं बरं? याचं कारण महत्त्वाचं असं सांगितलं जातं की शोले या चित्रपटाची लांबी प्रचंड झाली होती, त्यामुळे या कव्वालीला सिनेमात स्थान काय मिळू शकलं नाही. फक्त रेकॉर्डिंग या कव्वालीचं झालं होतं. मध्यंतरी मध्य प्रदेशमधल्या काही कव्वाल लोकांनी या कव्वालीचा व्हिडिओ करून यूट्यूबवर टाकलेला आहे. या कव्वालीचे बोल होते, चांद सा कोई चेहरा जो पहलू में था तो चांदनी का मजा नहीं आता. या चित्रपटाचे स्क्रीन प्ले डायलॉग रायटर सलीम जावेद यांनी ही खास कव्वाली आपल्या चित्रपटात यावी यासाठी प्रयत्न केले होते. त्याकरता त्यांनी गीतकार आनंद बक्षी यांना ही कव्वाली लिहायला सांगितलं होतं. त्यांनी देखील ही भन्नाट कव्वाली लिहिली होती. ही कव्वाली गायली होती किशोर कुमार, मन्नाडे, भूपेंद्र सिंग आणि स्वतः आनंद बक्षी यांनी. चित्रपटात ही कव्वाली जेलमध्ये एका प्रसंगात चित्रित करायचे ठरले होते. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र कष्टो मुखर्जी आणि आसराणी यांच्यावर ही कव्वाली चित्रित होणार होती असे म्हणतात. काही लोकांच्या मते असं आहे की गब्बर सिंगच्या आड्यावर या कव्वालीचे चित्रण होणार होते. काहीही असो, ही कव्वाली मात्र चित्रितच झाली नाही. आता या कव्वालीवर अनेक जण व्हिडिओ बनवत आहेत, पण त्यात ती मजा नाही. कव्वाली खरोखर सुंदर झाली होती आणि गीतकार आनंद बक्षी यांना गायक म्हणून या कव्वालीत समावेश झाला होता. त्यामुळे ही कव्वाली चित्रपटात घेतली जाणार नाही असे म्हटल्यानंतर ते खूप नाराज झाले होते. आनंद बक्षी यांच्या आत्मचरित्रात देखील यांनी तसा उल्लेख केला आहे. आनंद बक्षी यांनी बागों में बहार आई हे मोम की गुडिया या चित्रपटातलं गाणं गायलं होतं. त्यानंतर शोलेच्या नंतर त्यांनी चरस या सिनेमात देखील गाणं गायलं होतं, पण शोलेमधील गाणं काही पिक्चराईज झालं नाही. खरं तर ॲक्शन पॅक शोले या चित्रपटामुळे चित्रपटातलं संगीत हरवलं असं बरेच जण म्हणतात. शोले या सिनेमातली गाणी गाजली, पण तो सिनेमा गाजला म्हणून ही गाणी गाजली. या सिनेमातलं जिप्सी सॉन्ग मेहबूबा मेहबूबा, गुलशन में फूल खिलते हे गाणं जबरदस्त गाजलं होतं. तसेच मन्नाडे आणि किशोर कुमार यांच्या आवाजातील ये दोस्ती हम नहीं छोडेंगे या गाण्याला तर तुफान लोकप्रियता लाभली होती. होळी के दिन दिल खिल जाते हे गाणं आजही होळीच्या टॉप 10 गाण्यांपैकी एक आहे. कोई हसीना जब रूठ जाती है हे गाणं पब्लिक खुश झालं होतं. तसेच लता मंगेशकर यांनी गायलेलं जब तक है जान जाने जहां मैं नाचूंगी या गाण्याला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली होती. ही गाणी चित्रपट चालला म्हणून चालली होती असेच म्हणावं लागेल. अर्थात कव्वाली असती तर हा चित्रपट आणखी छान झाला असता असे म्हणावं लागेल. रमेश सिप्पी, राहुल देव बर्मन यांनी ही कव्वाली पुढे कुठल्याही सिनेमात वापरता आली असती, पण त्यांनी का वापरली नाही हा प्रश्नच आहे. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा शोले रिलीज झाल्याची तारीख आहे. त्यानिमित्ताने हा एक वेगळा किस्सा मी तुमच्यासाठी सांगत आहे. तसेच या कव्वाली
हा माझा

कार्यक्रम झाल्यानंतर ही कव्वाली देखील आपण ऐकणार आहोत. ही कव्वाली तुम्हाला कशी वाटली आणि हा किस्सा तुम्हाला माहीत होता का हे तुम्ही नक्की आमच्या रेडिओ विश्वासात सांगा. मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी धनंजय कुलकर्णी इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. बहुरूपिया या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं अंजान यांच्या गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75-586-26611 या क्रमांकांवर.
1: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300016500.
0: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी, संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी, संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा, गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर, सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: शिक्षणाला नकार द्या बालविवाहाला.
1: काही दागिने फक्त दागिने नसतात, ती असते एक सुंदर आठवण आणि आपली खास ओळख.
2: म्हणूनच वडनेरे सराफ घेऊन आले आहेत ऑर्डर फेस्टिवल. आपल्या मनासारखा दागिना घडवून घ्या आणि मिळवा ऑर्डरच्या दागिन्याच्या मजुरीवर 30% सूट.
1: पिढ्याने पिढ्या उत्तम कारागिरीचा वारसा आणि विश्वास जपणारे
3: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक।
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो शब्दगंध. शब्दगंधमध्ये आज आपण एक असं गाणं ऐकणार आहोत की जे फार जुनं असलं, अनेक गायकांनी गायलेलं असलं, तरी त्याची मजा जी आहे ती तशीच आजही आहे. आणि आजचे नवीन गायकसुद्धा ते गाणं, ती गझल ऐकण्यासाठी उत्सुक असतात, म्हणण्यासाठी उत्सुक असतात. गझल आहे अहमद फराज यांची आणि मेहंदी हसन यांनी ती गायली आहे. खूप छान शब्द आहेत अहमद फराजने लिहिलेले. रंजिशी सही दिल ही दुखाने के लिए आ, आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ. रंजिशी सही, रंजिश म्हणजे खरं तर वैर, दुश्मनी, भांडण. खरं तर वैर आणि भांडण याच्या मधला शब्द म्हणजे रंजिश. तुझ्या माझ्यामध्ये जे झालेलं आहे ते असू देत, होऊ देत, मला परत सोडण्यासाठी का होईना, पण तू ये. भांडण आपल्या जागेवर असू देत, वैर आपल्या जागेवर असू देत, दुश्मनी आपल्या जागेवर असू देत, परत सोडून दे मला पाहिजे तर, पण या सगळ्यासाठी का होईना तू ये. आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ. रंजिशे सही. अब तक दिल एक खुश फहम को है तुझसे उम्मीद. अब तक दिल एक खुश फहम को है तुझसे उम्मीद. दिल एक खुश फहम म्हणजे माझं जे हृदय आहे की जे थोड्याशा आनंदाने सुद्धा खुश होऊन जातं, आणि हे असं खुश होण्याची माझी उम्मीद जी आहे, खुश होण्याची जी मी वाट पाहतो आहे, त्यासाठी का होईना. ये आखरी शम्मे भी बुझाने के लिए आ. रंजिशी सही. हा शेवटचा दिवा तेवतो आहे, पहाट झाली आहे आता, तो दिवा विझवण्यासाठी का होईना, पण तू ये तर खरी, तू ये. एक उम्र में हूं लज्जत ए गिरिया से भी महरूम. एक उम्र से हूं लज्जत ए गिरिया से भी महरूम. ए राहते जा मुझको रुलाने के लिए आ. रंजिशे सही. लज्जत ए गिरिया, दुखाने सुद्धा आनंद होणारा माणूस आहे. रडण्यातून आनंद मिळतो, जेव्हा खूप जास्त आनंद होतो तेव्हा माणूस रडतो. या माझ्या रडण्यासाठी किंवा रडवण्यासाठी तरी का होईना तू ये. रंजिशे सही. भांडण असू दे आपलं, वैर असू दे आपलं, वैर त्याच्या जागेवर असेल, पण तू ये तर खरी. कुछ तो मेरे पिंदारे मोहब्बत का भरम रख. कुछ तो मेरे पिंदारे मोहब्बत का भरम रख. तू भी तो कभी मुझको मनाने के लिए आ. रंजिशे सही. माझ्या प्रेमातल्या कल्पनेचा भरम ठेवण्यासाठी तरी आहे. मी त्या भ्रमात राहावं नुसतं की हो तुझं माझ्यावर प्रेम होतं, हा माझा भ्रम तर राहू दे. त्या भ्रमात राहण्यासाठी तरी का होईना, पण तू ये. तू भी तो कभी मुझको मनाने के लिए. नेहमी मीच तुला मनवलं पाहिजे का? तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, हे प्रेम दाखवण्यासाठी, खोटं का होईना, पण ते दाखवण्यासाठी तरी ये. रंजिशे सही. वैर असू दे, ते आपल्या जागेवर. माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत. माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत. चुपके से किसी रोज जताने के लिए आ. रंजिशे सही. काय शब्द श्रोते हो. प्रेम लपवणं सुद्धा एक प्रेमच आहे.
1: प्रेम
0: लपवणं हेही प्रेम आहे. तू लपवतेस, माझ्यावर प्रेम आहे हे तू सांगत नाहीस. नाहीतर आजकालच्या याच्यामध्ये नेहमी आपलं आय लव यू म्हणावं लागतं, त्याच्याशिवाय प्रेम आहे हे समजत नाही. पण माना के मोहब्बत का छुपाना है मोहब्बत, मोहब्बत का छुपाना हे सुद्धा मोहब्बत आहे हे मी माहिती आहे मला. पण कधीतरी कधीतरी हळूच सांगायला तरी ये की हो आय लव यू हे म्हणण्यासाठी कधीतरी तर ये. रंजिशे सही वैर असू देत, आहे वैर आपलं अगदी उंदीर मांजरासारखं वैर असू देत आपलं, पण ते त्याच्या जागेवर तू किमान यासाठी तर ये. जैसे तुम्हे आते है ना आने के बहाने, जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने, ऐसे ही किसी रोज न जाने के लिए आ रंजिशे सही. काय सुंदर, काय छान, किती मस्त. जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने, तुला न येण्यासाठी किती बहाणे असतात ग तुझ्याकडे. आज हे आहे, उद्या ते, भेटायला जागाच नाही, आज घरी कोणी आहे, उद्या काय तर घरच बंद आहे, परवा काय तर मीच घरी नाही. अनेक बहाणे तुला सांगता येतील, खूप बहाणे आहेत तुझ्याकडे. पण या सगळ्या बहाण्यांमध्ये कधी कधी असंच न जाण्यासाठी ये ना माझ्याकडे, की आता मी जाणारच नाहीये बाबा तुझ्याकडे आल्यावर, यासाठी तर ये. वाट पाहतोय मी तुझी, रंजिशे सही वैर आपलं असू दे त्या जागेवर. पहले से मरासिम न सही, फिर भी कभी तो रस्म रहे दुनिया ही निभाने के लिए आ रंजिशे सही. पहिल्यासारखे संबंध आपले राहिलेले नाहीत हे मला माहिती आहे. आपण आता पूर्वीसारखे नाही, पहिल्यासारखी तू पण राहिलेली नाही, पहिल्यासारखा मी पण राहिलेलो नाही. आपल्यामधलं वैर, आपल्यामधली दुश्मनी ही सगळ्या जगाला माहिती आहे. पण ठीक आहे ना, अरे या दुनियेची रस्म जी आहे ती निभावण्यासाठी तरी ये. लोकांना वाटावं की खरंच हे होते बरं का प्रेम करणारे, हे सांगण्यासाठी तरी ये. कधीतरी तरी ये ग वैर आपल्या जागेवर असू दे. किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम, किस किस को बताएंगे जुदाई का सबब हम, तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ रंजिशे सही. कोणाकोणाला मी सांगू की तू का रागवली आहे माझ्यावर, कोणाकोणाला सांगू की आम्ही का एकमेकांपासून वेगळे झालोय, किती सांगणार. लोकांना दाखवण्यासाठी तरी ये. तू मुझसे खफा है तो जमाने के लिए आ, माझ्यावर तू रागवली आहेस ना, या दुनियेवर तर नाही. मग सगळ्यांसाठी तर ये, सगळ्यांसमोर ये, नको एकटी येऊस, सगळ्यांसमोर ये, सगळ्यांना दाखवण्यासाठी ये. पण कधीतरी तरी ये रंजिशे सही, दिल ही दुखाने के लिए आ रंजिशे सही. श्रोते हो, अहमद फराज यांचे शब्द, मेहंदी हसन यांचा आवाज ऐका. आणि या शब्दांच्या सुगंधामध्ये, शब्दगंधामध्ये रम मांडवा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात एक पहेली या चित्रपटामधलं असद भूपाली यांचं गीत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

नमस्कार नाशिककर, मी मेधा मांजरेकर बोलते आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात बंदगी या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे राजेंद्र कृष्ण यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

आशिक आवारा या चित्रपटामधला आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

0: जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड मध्ये शिक्षण असो किंवा नोकरी, जर्मन भाषेचे ज्ञान नेहमीच महत्वपूर्ण भूमिका निभावते आणि याचसाठी आपल्या सेवेत सादर आहे NILS ऑनलाईन जर्मन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. विद्यार्थ्यांपासून नोकरदारांपर्यंत सर्वांना जर्मन शिकण्याची संधी. आजच संपर्क करून काही प्रवेशांवर 50% सूट मिळवा. संपर्क 9739739181.
1: कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत किंमत या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91 300 2088 विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं नया नशा या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे सपन चक्रवर्ती यांचं आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.
1: आणि आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे साहिर लुधियानवी यांचं. संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात समाज को बदल डालो या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पुरस्कार या चित्रपटामधलं एस एच बिहारे यांची शब्दरचना. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16500.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: सोमवार है, आज सोमवार है, तुमको मुझसे प्यार है।
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूयात शब्बीर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात। गुणाओं का देवता या चित्रपटामधलं हे गीत आहे इंडीवर यांचं, संगीतकार अन्नू मलिक।

औरत हो लाज शर्म से ठंडा करो ये रो।

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात, शब्दरचना आनंद बक्षी यांची. ऐकूया मेरा दोस्त मेरा दुश्मन या चित्रपटामधलं हे गीत, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

0: फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिलं आहे N दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात कैफी आझमी यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे नैना या चित्रपटामधलं. संगीतकार शंकर जयकिशन.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300 16512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अनाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार शंकर जयकिशन.

0: मनाचे अनोखे गहिरे रंग वृत्त छंद आणि गेयतेच्या माध्यमातून उलगडत जाणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका. माझी कविता नवकवींना हक्काचं व्यासपीठ माझी कविता जरूर ऐका दर सोमवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गीतकार रवींद्र जैन यांचं संगीत असलेलं सौदागर या चित्रपटामधलं गीत आणि हे गीत ऐकणार आहोत मन्नाडे यांच्या आवाजात.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं कारवा या चित्रपटामधलं. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं गीत. शब्द आहे साहिल लुधियानवी यांचे, संगीत राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट जोशीला.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात कोरा कागज या चित्रपटामधलं हे गीत आहे एम जी हसमत यांचं. संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8300016500 आणि 8300.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात यसुदास आणि साधना सरगम यांच्या आवाजात. शब्दरचना आहे इंदिवर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी, आणि हे गीत ऐकूयात गलियों का बादशाह या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइमचे टाइमचे
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380.
2: लेकिन जब तक इस कबीले का सरदार हूँ, मैं किसी को किसी के साथ जबरदस्ती नहीं करने दूंगा. चलो जाओ तुम.

0: तेरी
1: मौत इतनी हसीन, अरे ये नागन डस ले तो क्या कहना।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्यसंगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

0: लिया।
1: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली।
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात।
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे। कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे।
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता।
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात।
1: अधिक माहितीसाठी संपर्क 8380016500 आणि 8380000।

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटोरिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: आपली फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: अच्छा तो आप गा कर अपने दिल का हाल सुनाएं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: कर।
1: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना। रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ। जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96-0417-9861 आणि गणेश सोमवंशी 83-800-16508। महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

गावात नव्या स्वप्नांसाठी विधवा घटस्फोटी परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना. साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृहउद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार.

0: काय गं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

वो तो जग रहे, राजा वो तो जग रहे, भवज को चढ़े।

सघन बरसवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर, अर्थातच आनंद घन. लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन. दर बुधवारी दुपारी 2 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 वाजता. सादर करते विश्वास देशपांडे, फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर.

0: बस टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी फक्त रेडिओ विश्वासवर.

0: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा। रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने।
1: अचानक पैशांची गरज आहे पण एफडी मोडायची नाही,
0: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या।
1: काय सुविधा आहेत?
0: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन।
1: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध।
0: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ।

0: तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.
3: अब याद न कर भूल जाए दिल वो फसाना, वो प्यार की घड़ियां, वो मोहब्बत का जमाना.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

0: अगं सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहिती

भूत गोड लागला म्हणून काही मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काही फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काही गावच बुडवा.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे. मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300 208888.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका.